भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 206 दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ घडत असतं ते आकाशातच असतं आकाशाविना काही होत नाही त्याप्रमाणे निश्चलामध्ये चंचल आहे अंधार झाल्यानंतर आकाश काळं झाल्यासारखं दिसतं रविकिरणांमुळे ते पिवळं होतं भरपूर हिव पडतं तेव्हा आकाश थंड झाल्यासारखं वाटतं उष्ण झाल्यामुळे ते वाळलं असं वाटतं असं जे काही वाटलं ते झालं आणि गेलं तरी आकाश कायम असतं आकाशासारखं सर्व तगलं असं दिसत नाही श्रेष्ठ जाणीव ही सावकाश समजून घ्यायला हवी आकाश हे भास नसलेलं आहे आणि भास मिथ्य आहे निराभास हे वेगळं असून ते समजून घेतलं पाहिजे पाणी पसरतं वायू पसरतो आत्मा अत्यंत पसरतो तत्वामध्ये तत्व अंतरामध्ये सर्व पसरत जातं चळतं आणि चळत नाही अंतरामध्ये सगळंच कळतं विचार केला असता प्राणीमात्रांचे विचार करणंच निवळतं विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची अखंड भेट होते मग त्याची चुकामुक होत नाही जिथे ज्ञानाचं विज्ञान होतं मनाचं उन्मन होतं तत्वदर्शनाद्वारे विवेकाद्वारे अनन्य होतात अंतरात्म्याला शोधून पाहिलं तर चंचलाचं निश्चल झालं त्यावेळेस देव भक्तपण गेलं पाहायला गेलं तर पदार्थ नाही कोणताही पदार्थ मुळीच नाही कळण्यासाठी काही बोल असतात पण त्यांना काही अर्थ नसतो त्याप्रमाणे हे असतं अज्ञानाची शक्ती निघून गेल्यावर ज्ञानशक्ती मावळल्यावर वृत्ती शून्य कशी झाली ही स्थिती पहा मुख्य शक्तिपात कसा असतो सद्गुरु कृपा प्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत त्यात त्यांचा अनुभव शिष्याच्या अंतरामध्ये प्रवेशित करणे या क्रियेला शक्तिपात म्हणतात याचेही नाना प्रकार आहेत श्री समर्थ

0: आनंद मानत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद वाटला. आणि ते साहजिकच आहे, संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला जवळ घेते. आणि हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही, त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक आहे आणि सत्संग ही उत्तम आहे. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्यानं सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार, जाणीये मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या नवीन विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सिंधी समाजातील लोकांचे यशाचे रहस्य। आणि ह्या कार्यक्रमात आपण गप्पा मारत असतो श्रीयुत अनिरुद्ध जोशी यांच्याशी। आज सुद्धा ते आपल्या सोबत आहेत आणि आज सुद्धा आपण त्यांच्या पोतडीतले अनेक किस्से ऐकून घेणार आहोत। सर, सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत तुमचं।
1: नमस्कार।
0: तर मागच्या भागात आपण पाहिलं की तुम्हाला त्या भाषेविषयी कसं आकर्षण वाटलं आणि ती तुम्ही कशा पद्धतीने अवगत करून घेतली, पण नंतर तुमचा मित्र परिवार असेल किंवा इतर काही व्यापारी वर्गाशी संपर्क आला असेल, त्यावेळेला काही किस्से घडले असतील तर ते आम्हाला ऐकायला आता नक्की आवडतील।
1: याच्याबद्दल एक नाशकात मी प्रत्यक्ष अनुभवली आणि त्याचा मी पण फायदा करून घेतला। नाशिक मध्ये सिंधी समाजात जेव्हा त्या काळी 50 जमान्यात म्हणजे 48 पार्टीशन झाल्यावरती ते लोक आल्यानंतर अगदी फुटपाथवर बसून अल्प भांडवलात ते धंदा करत होते। त्यावेळेला एक वसुदेव तलरेजा नावाचा सिंधी माणूस होता। नावासकट सांगतो की तो नाशिकच्या त्या पर्सेंटेजच्या धंद्याचा जनक होता म्हटलं तरी चालेल।
0: बर।
1: तर त्यावेळेला जे काही 50 भांडवल असेल त्याच्याजवळ, 200 भांडवल सिंधी माणसाजवळ, तर 200 रुपयांच्यापैकी 50 माल विकला गेला पटापट आणि अजून माल भरपूर आहे। तर 50 दुसऱ्या 50 त्या ज्या विकल्या गेलेल्या वस्तू त्या आणण्याकरता मुंबईला जाणं त्याला परवडतही नाही आहे आणि त्या वस्तूची गिराईकही परत जात आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक वस्तूमागे मिळणारा 1-2 रुपये बुडतोय। तर तो माणूस बेचैन होता। असे 10 दुकानदार बेचैन होते की मला हे आणायचंय, मला ते आणायचंय। तर त्यावेळेला तो वासुदेव तलरेजा जो माणूस होता, त्या वासू शेट्टी त्या 10 लोकांना भेटून सांगितलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही त्या 1 रुपयाच्या वस्तूवर 15-20 कमवता, बरोबर? तर मग आता आपण असं करूया, मी माझ्या पैशांनी, तू पैसे नाही दिलेस तरी चालतील, माझ्याजवळ आहेत, माझ्या पैशांनी मी सामान घेऊन येतो, तुम्हाला यादी सांग फक्त तुला काय पाहिजे ते, आणि त्या वस्तू मुंबईहून आणण्याबद्दल 100 रुपयामागे फक्त 6 रुपये, 50 रुपयाचं जर लिहिलंस तर 3 रुपयामध्ये तुला मुंबईहून खरेदी करून तुझ्या दारात आणून देईन आणि मला तू दुसऱ्या दिवशी पैसे दे। त्यांना समोरच्या सिंधी माणसाने जर प्रश्न पडला,

0: फायद्याचे आयडे. माझ्याजवळ आता हा माल आहे, हा पण आज विकला जाईल, थोडासा विकलाही गेलेला आहे, हा पैसेही मागत नाहीये, त्यामुळे मला रिस्क काहीच नाही. वासू मी पैसे घेतले आणि पळून गेला. तो म्हणतो मी माझ्या पैशाने आणतो. म्हणे ठीक आहे, लिही हे आणते आणते आणते. 100 रुपयाची यादी दिली त्याला. तोपर्यंत याचा धंदा चालू होता. असे 10 सिंधी लोकांनी त्याला ऑर्डर लिहिली. वासू जाऊन तिथनं ते सामान घेऊन आला. वासुदेवनी जेव्हा आणलं सामान 1000 रुपयाचं, तर त्याला त्या जमान्यामध्ये जेव्हा 60 रुपये लोकांना महिन्याला पगार होता, 100 रुपये पगार होता, तेव्हा एका रात्रीतून त्याला 10 रुपये जास्ती असा खर्च आला असेल
1: बरोबर
0: आणण्याचा देण्याचा त्या संस्थेच्या. पण त्याला एका दिवसात 50 रुपये मिळाले आणि त्याने त्या लोकांना त्याच्या यादीप्रमाणे तू सांगितल्या त्या दुकानातून सांगितलेली ती वस्तू आणून दिली. ते लोक खुश झाले, भारी आहे यार. म्हणे नेहमी आणशील का? म्हणे मला काय, तुम्ही ऑर्डर द्या, मी करून देतो. का वासूला 50 रुपये एका रात्रीतून मिळाले त्या दुकानदारांकडून. त्या माणसाला घरपोच माल मिळाला. ते परत कधी जाणार? म्हणे 1-2 दिवसांनी जाईन. मग म्हणे घेऊन जाऊ द्या पैसे.
1: बर,
0: तोपर्यंत स्वतःचं भांडवल न लावता त्याने आणलेला माल विकलाय लोकांनी. तोपर्यंत याचा स्वतःचा माल, त्याने आणलेला माल सगळा मिळून 100 रुपये गोळा झाले. त्याला 100 रुपये परत दिले. मग अंदाज आला हे हे विकलं जाते. त्या सगळ्या वस्तूंची 5-5 नग 6-6 नग 12-12 नग ऑर्डर दिली. असे 10 लोक झाले. मग आणखीन 4 लोकांना कळलं, त्यांनी पण त्याला बोलवून त्यालाही ऑर्डर दिली. असं करता करता हा परत 3 दिवसांनी मुंबईला पोहोचला. असं करत करत जेव्हा त्यांनी एका महिन्यामध्ये 6 वेळा गेला, तर ज्या लोकांकडे गेला त्या लोकांनाही कौतुक वाटलं की हा दर तिसऱ्या चौथ्या दिवशी येऊन माल घेऊन जातो. मग एके दिवशी त्या वासुदेवनी सांगितलं, यार माल तो 200 रुपये का, मेरे पास पैसे नाही आहे. अरे कोई बात नाही, 2 दिन बाद आओगे वो टाइम देना, कोई चिंता की बात नाही. तेरे पास कितना पैसा आहे? म्हणे 100 रुपये. म्हणे ठीक आहे, जमा करो. 100 रुपये जमा केले, 180 रुपयाचा माल आणला. माझी गरज नव्हती, हा परत कोणीतरी मागणार आहे म्हणून थोडेसे 12-10 डझनाचे ऑर्डर होते, ते 12 डझन घेऊन टाकले. बॉक्स होता 12 डझन, तर 12 डझन का बॉक्स डालतो. मग त्याला विचारलं, 12 डझन लेंगे तो और कुछ कम होगा? म्हणे हो ठीक आहे ना, कर देंगे.
1: बर,
0: 6 रुपये डझन आहे, 6.25 रुपये डझन देंगे. ते 4 आणि आपल्याला थोडे वाटतात, पण अशा वेगवेगळ्या वस्तूत 100 डझन झाल्यामुळे 25 रुपये कमी झाले ते 4-4 आण्याप्रमाणे. असं करत करत त्यांनी ते पैसे कमवले. आणि मग त्या कमीत कमी नफ्यावरती दुसऱ्यांचा माल आणून देण्याच्या चक्करमध्ये वासुदेव तलरेजा थोड्या दिवसांनी मुंबईमध्ये सगळे लोक त्याला म्हणायला लागले, कभी भी लेके जाओ, तुम्हारी दुकान आहे, तुम्हारी दुकान आहे. मग त्याने भरपूर माल आणायला सुरुवात केली. मग त्याने एक असंच गल्ली बोळातलं एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं.
1: बर,
0: आणि ते दुकान भाड्याने घेऊन त्या ठिकाणी त्या दुकानात भरपूर माल भरला आणि भावाला स्टॉकमध्ये बसवलं की तू हे विकायचं. छोटा धाकटा भाऊ त्याचा होता, त्या धाकट्या भावाला कृष्णा नावाचा, त्याला बसवलं. हे मला सगळ्या शिंद्यांची नावं बिव सगळ्यांची, कोण कोणाचा साडू, कोण कोणाचा सगळ्यांची माहिती आहेत, कारण सगळे माझे मित्र आहेत नाशिक मधले. तर मग त्यांना त्यांनी ते केलं आणि त्याचं तलरेजा जनरल स्टोअर्स नावाचं होलसेल दुकान त्या काळी झालं. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्याने असे वेगवेगळे व्यापार करत गेले.
1: वा, खूपच छान. नक्कीच ही गोष्ट ऐकताना खरंच खूप छान वाटलं की याच्यातून आपण एक शिकतो, ती म्हणजे चिकाटी आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगणं. की कोणीतरी आपल्याला काहीतरी काम सांगतंय आणि आपण ते करायला कमीपणा आपल्याला वाटतो आणि तिथे आपण खरंतर चुकतो. श्रोते हो, पुढच्या भागात आपल्याला अजून मजेशीर गप्पा मारायच्याच आहेत, मजेशीर किस्से ऐकायचे आहेत, पण आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: निपल कन्फ्युजन मध्ये अडकत आणि बाळाला आईचं दूध पिता येत नाही.
1: बर,
0: त्यामुळे आधी बॉटल बंद करून मग प्रॉपर लॅचिंग शिकवायला लागतं. आता उरलेल्या काही केसेस असतात तर कधी कधी बाळाला टंगटाय असतो आणि मग टंगटाय किंवा लिपटाय असेल तर ते निपलवरती घासलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा निपल पेन होतं.
1: बर,
0: तर अशा असंख्य केसेस डे टू डे प्रॅक्टिस मध्ये येतात, पण लॅच करेक्शन झालं की इन्स्टंट त्यांना पेन रिलीफ मिळतो.
1: नक्कीच डॉक्टर, आजच्या भागात सुद्धा तुम्ही नेहमीप्रमाणेच खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली. स्तनपान का महत्वाचं आहे किंवा केवळ ती एक प्रक्रिया नाहीये तर त्याच्याशी संबंधित कितीतरी गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उलगडतो आहोत, समजावून सांगतो आहोत आणि त्याच्यामुळेच हा कार्यक्रम श्रोत्यांना मनापासून आवडतोय. अशाच काही प्रश्नांना घेऊन पुढच्या भागात सुद्धा आपण नेहमीप्रमाणे हजर होऊया. तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आम्हाला आहेच आणि तुम्ही सुद्धा योग्य मार्गदर्शन करत आहातच, त्याच्यामुळे आजच्या भागापुरतं आपण इथे श्रोत्यांची रजा घेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आमचं तुमचं. सुनबाई, तुझ्या घरी ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने नको करू, आमच्या पद्धतीने कर बरं लोणच. इतक्या वर्षांनी हे वाक्य ऐकून आज परत कसं तरी झालं. दरवर्षी तोच संवाद. इतके वर्ष झाले पण अजूनही काही तुमचं आमचं संपलं नाही. परवा जाऊबाईंनी या आमच्या घरी असं म्हटलं तर किती संताप झाला सासूबाईंचा. वेगळ्या गावी गेलात म्हणजे तुमचे आमचे करायचं का? माझा मुलगा माझाच असणार. किती वेळ आदळ आपट, चिडचिड, अबोला, नुसती मजा. तसं बघितलं तर जाऊबाईंचं कुठे चुकलं? इतकी वर्ष झाली पण सासूबाईंनी आम्हाला कुठे आपलं मानलं? मग आम्हा सुनांकडून का अपेक्षा? आम्ही त्यांना आपलं मानावंही. सुनेची कर्तव्ये असतात तशी सुनेला काही हक्क पण असतातच की? काही सुना सासूचा स्वभाव म्हणून सोडून देता तर काही स्वतःच बाजूला होतात. मग आजूबाजूचे लोक मात्र अशा सुनांना नावे ठेवतात. लग्न म्हणजे दोन कुटुंब एक होतात. मग मुलींनी त्या घराला त्या नात्यांना स्वीकारायचं, तसे मुलांनी का स्वीकारायचे नाही? तेव्हा प्रथा नावाचे सुंदर लेपटन पुढे केले जाते. आज मुलगा मुलगी दोन्ही बरोबरीने शिकलेले कमवणारे असतात. त्यांना त्यांचे विचार असतात. तेव्हा आमचं तुमचं असं न करता आपलं असं ठरवून केलं तर घरोघरी चित्र वेगळे असेल. आपण तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच आमचं तुमचं याचं बाळकडू देतो. पूर्वी सख्खा चुलत हा असा फरक नव्हता. घरातली सगळी लहान मुलं एकत्र एका पंक्तीला बसायची. आधी लहानांची पंगत व्हायची. आजी, आई, काकू काय हवं नको ते बघायचे. पोळीचे तुकडे, वरणभात कालवून देणे कोणी पण करून द्यायचे. त्यामुळे एकमेकांमधली ओढ, प्रेम कायम होतं अगदी मोठे झाले तरीही. पण आता सुखसोयी वाढल्यामुळे वेळेअभावी असे एकत्र येणे कमी झाले. त्याचबरोबर मी बघते माझ्या मुलाला, खाऊ घालते त्याला, त्याला असं आवडत नाही, या सगळ्यांनी तुमचं आमचं कधी वाढलं, सख्खे चुलते कधी लांब गेले कळलंच नाही. मग आता आमचं तुमचं होतं तर का वाईट वाटावं? आजी आजोबा ज्या मुलासोबत राहतात त्याचीच मुलं त्यांची नातवंड असतात आणि दुसऱ्या मुलाला अनाहूतपणे लांब केलं जाते. मग ती नातवंड, ती सून आमचं तुमचं करायला लागली तर का हरकत असावी? कुठेतरी आपणच या विचारांची लागवड केली आहे तर मग ते झाड फोफावत चालले तर त्याचा दोष दुसऱ्यांना का द्यावा? आपणच आपल्यापासून आपलं म्हणायला सुरुवात केली तर तुमचं आमचं कमी होऊन आपलं म्हणत मनाला समाधान, सुख, शांतता नक्की मिळेल. आणि तुमचं आमचं म्हणत मनात नाते लांब जातील का ही वाटणारी भीती कुठल्या कुठे निघून जाईल. काय हरकत आहे मनाला आभाळा एवढं करून आपलं म्हणून सगळ्यांशी आपुलकीने प्रेमाने वागायला? त्याकरता नक्कीच काही वेगळे कष्ट नसतील. मात्र मनाला मिळणारे समाधान नक्कीच आपल्या फायद्याचे असेल. तुमचं आमचं करण्यात कुठेतरी मनात नात्यांबद्दल भीती आहे. भीतीने माणूस मनाला खातो. भीती माणसाला पोखरते. मग स्वतःला पोकळ करायचं की आपलं म्हणून मनाने समृद्ध व्हायचं हे आपण आपलंच ठरवावं. श्रोते हो, हा होता आजचा
आपला हिंदोळा हा कार्यक्रम पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: हरिभाऊ नमस्कार.
0: कविताजी तुम्ही दरवेळेस येता काहीतरी नवीन असत. आज काय नवीन?
1: आज विषय घेऊन नाही आले, आज मुद्दा घेऊन आली हरिभाऊ मी.
0: बर,
1: तसं झालं असं की मागच्या वर्षी आम्ही एक छोटस कीर्तन शिबिर आयोजित केलं होतं, 10 दिवसाचं होतं. आणि राष्ट्रीय कीर्तनकार हबप आफळे बुवा त्या शिबिराला आम्हाला शिकवायला होते. तसंच यावर्षी पण मी करायचा विचार केला. पण मागच्या वर्षी असं लक्षात आलं हरिभाऊ की ह्या बॅचमध्ये आमच्या जवळपास 30-35 माणसं होती, म्हणजे सदस्य होते, परंतु त्यामध्ये तरुण मुलं कोणीही नव्हते. आणि ह्याचं जरा वैषम्य वाटलं की आपली तरुण पिढी ह्याच्याकडे बिलकुल वळत नाहीये. पण निदान आम्हाला एवढं तरी समाधान मिळालं की निदान 30-35 लोकांचा एक समूह कीर्तनासाठी एकत्र आलाय, म्हणजे करण्यासाठी, ऐकण्यासाठी म्हणण्यापेक्षा सुद्धा करण्यासाठी आलाय. आणि तसाच यावेळेस पण आम्ही एक 10 दिवसाचं कीर्तन शिबिर आयोजित करायचं ठरवलं. आणि ह्यावेळेस आपण बालाजी मंदिरामध्ये हे कीर्तन शिबिर करणार आहोत, सराफ बाजारामध्ये, जे भांडी बाजारामध्ये, जे
0: बालाजी मंदिर खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे.
1: हो, हो,
0: आणि आजचं आपलं भाग्य म्हणावं त्या बालाजी मंदिरातचेच विक्रम बालाजीवाले
1: हो, हो
0: आज ते इथे आलेले आहेत. विक्रमजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार
0: विक्रमजी. श्रोत्यांना, आमच्या सगळ्यांनाच बालाजी मंदिर हे नक्कीच माहिती आहे आणि तुमचं नाव पण बालाजीवाले. या मंदिराचं वैशिष्ट्य काय किंवा त्या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा.
2: ओके, तर सुरुवातीला सर्वांना नमस्कार. आणि खूप छान वाटतं आहे की नाशिकमधील जी जुनी परंपरा आहे आणि संस्कृती आहे ही आपण लोकांपर्यंत रेडिओमार्फत पोचवत आहोत. आणि ही खरंच काळाची गरज आहे, कारण आपण जर बघतोय ज्या झपाट्याने इंटरनेट आणि व्हर्च्युअल गोष्टी वाढत आहेत, तर त्या झपाट्याने आपल्याला देखील एक चॅलेंज आहे की आपण आपली संस्कृती आणि आपला वारसा हा नवीन पिढीपर्यंत पोचवावा. तर ज्या वेळेला ताई आल्या की आम्हाला असं असं शिबिर घ्यायचं आहे, तर आम्ही अगदी आनंदाने तयार झालो. कारण की बालाजी मंदिर जर तुम्ही इतिहास बघितला किंवा आपण बघितलं तर आता माझी 13वी पिढी आहे आणि माझ्या आठवणी तर माझे जे पणजोबा आहेत नानासाहेब बालाजीवाले, तर नानासाहेब बालाजीवाल्यांचा फार मोठा खारीचा वाटा आहे की नाशिकमधील संस्कृती आणि इथलं जे पण वैभव आहे ते सुरुवात करणे आणि ती मोठ्या एका विशिष्ट लेवलपर्यंत पोचवणे ह्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आमच्या पुढच्या पिढ्या देखील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
1: हे फार विशेष आहे
2: की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आहोत तरी देखील मंदिर आणि मंदिराभोवती किंवा मंदिरामधल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या लोक सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात आणि याचा एका मोठ्या प्रमाणात आपण ठेवा जणू काही आहे तो आपण व्यवस्थित याचं रोपण करून चांगल्या पद्धतीने वाढवावा. तर कीर्तन जर म्हटलं हा विषय अतिशय, म्हणजे मंदिर म्हटलं तर कीर्तन प्रवचन हे आलंच. आणि नाशिकमधील जर पाहिलं तर खूप अनेक वर्षांपासून बालाजी मंदिरात कीर्तन सेवा आणि प्रवचन सेवा ही चालू आहे. पण गेल्या काही वर्षांपासून काही कारणं म्हणा तुम्ही की आपली जी कीर्तन ऐकणारी जी श्रोता आहे तर तो नाशिकच्या बालाजी मंदिर परिसरातून, सराफ बाजार म्हणा, आजूबाजूच्या परिसरातून नवीन नवीन क्षेत्रांमध्ये किंवा नवीन जागेत स्थलांतर झाला आणि शहर वाढल्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या समस्या उद्भवल्या, त्याच्यामुळे कीर्तनाला नियमितपणे येणं हे श्रोत्यांना शक्य नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. नवरात्रामध्ये आम्ही 15 दिवसासाठी कीर्तन ठेवतो, तरी सुद्धा जे म्हणजे जी हे आहे एक्सपेक्टेशन आहे तेवढे लोक येत नाहीत, तेवढे श्रोते येत नाहीत. पण मग त्यासाठी म्हणून जेव्हा कविताताई आल्या की आम्हाला हा एक वर्कशॉप घ्यायचा आहे, तर आम्ही अगदी आनंदाने तयार झालो की निदान ह्या निमित्ताने का होईना पण आपण कीर्तन यासाठी आपण जोडले जाऊ आणि इथून पुढे कदाचित एक नवीन हे आपलं सुरू होऊ शकतं मंदिरात. सो असा हा पूर्ण प्रवास आहे सर.
0: कविताजी, या शिबिराचं जे पोस्टर आहे ते मी बघितलं, त्याच्यामध्ये नुसतं कीर्तन शिबिर असं नाहीये, ते कीर्तन वेदांत शिबिर म्हणजे नेमकं काय?
1: खरं म्हणजे काय होतं, कीर्तन करताना बऱ्याचदा आपल्याला काही सिद्धांत काही प्रमाण द्यावे लागतात आणि याच्यासाठी उपनिषदासारखा दुसरा मार्ग नाही. कारण आपलं भारतीय तत्वज्ञान पूर्णतः सगळं उपनिषदामधूनच पुढे आलेलं आहे आणि तेच येणं गरजेचं आहे. तर आम्ही असा विचार केला, म्हणजे बुवांनी पण सुचवलं, त्या फळे बुवांनी, की होत असेल तर आपण उपनिषद पण ह्याच्यामध्ये घेऊ, समाविष्ट करू. कारण जेवढं कीर्तनासाठी म्हणजे संत साहित्याची गरज आहे, तेवढंच तत्वज्ञानाचा विचार जर आपल्याला पुढे पोहोचवायचा असेल तर त्याला उपनिषदांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग आम्ही उपनिषद पण त्याच्यामध्ये एक तासभर आपण त्याच्याविषयी पण वेसीकर गुरुजी शिकवणार आहेत आणि म्हणून त्याचं नाव आम्ही कीर्तन वेदांत शिबिर असं दिलंय.
0: वा, किती छान. आणि हे केव्हा आहे?
1: हे खरं म्हणजे 11 जुलैपासून सुरू होणार आहे आणि 20 जुलैपर्यंत असा 10 दिवसाचा तो कालावधी असणार आहे. सकाळी आपल्याला 7:30 ते 10 अशी आपण वेळ घेतलेली आहे शिबिरासाठी. एक तासभर आधी आपले बुवा कीर्तनाविषयी सांगणार आहेत, नंतर एक तासभर आपल्या उपनिषदांविषयी वेसीकर गुरुजी बोलणार आहेत आणि नंतर अर्धा तास हा आम्ही सदस्यांना प्रश्नोत्तरासाठी ठेवलेला आहे.
0: कविताजी, कुठलंही शिबिर किंवा आता त्याच्यासाठी बरीचशी तयारी पण करावी लागते, तर आपण मंदिरात बालाजी संस्थानमध्ये पण ते ठेवणार आहोत. मुळात सगळ्यांच्याच मनात प्रश्न येतो तो खर्चाचा, याला काही फी आहे का?
1: आम्ही जे आयोजित करतोय ते आम्ही ना नफा ना तोटा तत्वावरती, म्हणजे मी त्याच्यामध्ये समाविष्ट ठेवलेला आहे. परंतु जे काही सदस्य देतील आपल्या इच्छेनुसार त्यातला काही भाग आम्ही दोन्ही गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. अन्यथा ह्याच्यामध्ये आम्ही काहीच तसे म्हणजे वेगळी फी म्हणून अशी ठेवलेली नाही. जी काही गुरुदक्षिणा जमा होईल ती दोन्ही गुरूंना देण्याचा विचार केलेला आहे. कारण त्या 2 तासात जे सगळ्यांना मिळणार आहे ते मला असं वाटतं गुरुदक्षिणा ह्या शब्दाच्याही पलीकडचं मिळणार आहे. त्याच्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही त्याच्यामध्ये फक्त एक सेवा म्हणून काम करायचा विचार केलेला आहे आणि सदस्यांनी जे काही देणार आहेत ते आपण त्याच्यामध्ये दोन्ही गुरुजींना देणार आहोत.
0: विक्रमजी, आपल्या मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे, मला 2 प्रश्न आहेत. एक तर आपल्या याचं आहे ना व्यंकटेश बालाजी संस्थान असं नाव आहे, मंदिर आणि संस्थान हा काही फरक आहे का?
2: संस्थान म्हटलं तर नक्कीच थोडा कुठेतरी कायदा तिथं येतो, तर आमचा ट्रस्ट आहे आणि त्यामुळे हे नाव संस्थान आहे. आहे मंदिरच आणि मंदिराच्या उत्थानासाठी मंदिराच्या प्रगतीसाठी जे काही कायद्यांनी जी रचना केलेली आहे ती संस्थान या नावाने

0: ते संध्याकाळ किंवा रात्री असतात आणि हा कार्यक्रम आहे सकाळी साडे हे पण असतं
1: बरोबर.
0: हा सकाळी होणारा कार्यक्रम तुमच्या नित्य नैमित्तिक याच्यात काही अडचण आणेल का?
1: नाही, अगदी खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की आमच्या रोजचे जे आहरणिकं आहेत ती व्यवस्थित चालू राहतील, ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं व्यत्यय येणार नाही. आणि सकाळी घेण्याचं कारण हेच आहे की प्रत्येकजण आजकाल नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त आहे आणि अशा प्रकारच्या वर्कशॉपसाठी संध्याकाळची वेळ देणं हा सगळ्यांसाठी मोठा चॅलेंज आहे. मग त्यासाठी तोडगा म्हणून सकाळची जी वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला ट्रॅफिक पण कमी असतं, त्याच्यामुळे लोकांना येण्यासाठी ते सोपं पडेल आणि पार्किंगची पण समस्या नाही आहे सकाळच्या वेळेमध्ये, त्याच्यामुळे सकाळची वेळ आम्ही निवडलेली आहे. आणि एकीकडे आमची पूजा अर्चा ही सुरू राहते, फक्त मध्ये ज्या वेळेला आरती असणार आहे त्यावेळेला उलट चांगलं होणार की हे जे श्रोते आहेत त्यांना सगळ्यांना रोज आरतीचा लाभ मिळेल 10 दिवस, तर असं याच्यात व्यत्ययाचा विषयच येत नाही.
0: विक्रमजी, दैवत जी आपली आहेत ना त्याच्यामध्ये हा व्यंकटेश बालाजी, मला थोडस आपला पंढरपूरचा विठोबा आठवला, कानडा व विठ्ठलू आहे कर्नाटकातला आहे आणि बालाजी हा देव सुद्धा इकडचा.
1: आता त्याच्यासाठी थोडस आपल्याला इतिहासात जावं लागेल. तर आमचे जे मूळ पुरुष आहेत गणपतीबुवा, खरं तर शिवनेरी गडावरती नोकरीस होते आणि पणसंबे म्हणून गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये, तिथे हे नोकरीला होते.
2: माझे जे पहिले
1: मूळ पुरुष गणपतीबुवा आणि अतिशय देवभक्त माणूस, आणि म्हणजे त्या काळची लोकही तशी होती आणि त्यांना अतिशय देव वेडे होते ते. आणि एक दिवस ते घरच्यांना सांगून निघाले की मी चाललो यात्रेला आणि ते सगळं उत्तर दक्षिण असं करत करत दक्षिणेला गेले. आणि दक्षिणेला गेल्यावर तर त्यांनी असं ठरवलं की नाही, आता मला काही झालं तरी देवाचं दर्शनच घ्यायचं आणि देवाला म्हणजे घेऊनच यायचं असं त्यांनी ठरवलं. मग त्यांना दृष्टांत झाला की ताम्रपर्णी नदी जी आहे तिरुपतीजवळ, पुष्करणी तीर्थ आहे तिथे, तर ते देवानी त्यांना असं सांगितलं त्या दृष्टांतामध्ये. ह्याचं आमचं पुस्तक आहे इतिहासात, यात ह्या सगळ्या नोंदी
2: केलेल्या
1: आहेत. तर त्यांनी त्याला सांगितलं की ताम्रपर्णी नदी आणि पुष्करणी तीर्थ येईपर्यंत तू चालत राहा आणि तिथे मी तुला दर्शन देईन.
2: अरे वा, किती छान.
1: आणि तिथे ही जी आताची जी मूर्ती आहे ती त्यांना म्हणजे ते अर्घ्य देत होते आणि त्याच्यातून नदीतून ती प्राप्त झाली त्यांना.
2: पण मग त्यांनी दर्शन नाशिकमध्ये असूनही माहित नव्हता,
1: मग त्यांनी दर्शन घेतलं आणि ती मूर्ती गेली परत.
2: अरे
1: मग ते म्हणे नाही असं नाही चालणार, हे माझं दर्शन झालं पण मला तुझा जो प्रसाद आहे हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर मी तुला इथून घेतल्याशिवाय जाणार नाही. मग ते परत तिथे उभे राहिले 7-8 दिवस तिथे पाण्यात उभे राहिले आणि त्याच्यानंतर ही मूर्ती प्राप्त झाली त्यांना.
2: म्हणजे अशी ही खरोखरी आलेली
1: आणि तेव्हा त्यांचं वय 60 पुढचं होतं. आणि मग नंतर ते म्हणले की आता हा कारभार कोण चालवणार, मला तर आपण नाही येत काहीच, मग काय करू. मग त्यावेळेला त्यांना त्यांच्या नंतर तिमया महाराज म्हणून जे आहेत ते पुत्र प्राप्ती झाली आणि तिमया महाराजांनी मग हा सगळा जो काही संस्थान आहे ते पूर्ण वाढवलं. आणि तिमया महाराज तिमयाबुवा म्हणून नाशकामध्ये अतिशय व्यक्तिमत्व होतं, कारण की याची अजून एक तुम्हाला इतिहास सांगतो की ज्या वेळेला आपला काळारामाचा जीर्णोद्धार झाला नवीन हे झालं त्यावेळेला जी काळाराम म्हणजे रामाची जी मूर्ती आहे ती तिथे जायला होत नव्हती, हलत नव्हती जड असल्यामुळे, तर त्यांना कोणीतरी निरोप दिला की तुम्ही गणपतीबुवांना बोलवा, गणपतीबुवा हे तुमचं कार्य सोपं करतील. मग त्यावेळेला गणपतीबुवा गेले आणि गणपतीबुवांनी रामरायांना त्यांच्या भाषेत सांगितलं,
2: प्रश्नच
1: चला आता रामराया भक्तांनी तुमच्यासाठी नवीन हे तयार केलीये तिथे तुम्हाला स्थापन व्हायचं आहे, तर चला आता म्हणून असं करून त्यांची काठी होती ती अशी रोखली त्यांना की चला आता असं, आणि त्याच्यानंतर घ्या म्हणे आता हे येतील, तर आणि ते मूर्ती आणली.
2: किती सुंदर, मला ऐकताना पण.
1: आणि तेव्हापासून दोन गोष्टी आणल्या, तर तुम्ही जर काळारामच्या तिथे बघितलं तर लक्ष्मणाच्या बाजूला एक काठी आहे त्याला चांदीचं वर्ख आहे आणि त्याच्यात जपाची माळ आहे ती तिम्याबुवांची आहे, ती तिथे ठेवलेली आहे.
2: अच्छा.
1: आणि तेव्हापासून जो

0: रामाचा रथ येतो एकादशीला चैत्रामध्ये,
1: तर
0: तो रामाचा रथ आणि गरुडाचा रथ, तर रामाचा रथ नदी ओलांडत नाही पण गरुडाचा रथ बालाजीची आरती आणि तिम्या महाराजांना दर्शन घेण्यासाठी म्हणून इकडे येतो. आणि सराफ बाजार आपल्या मंदिराच्या खाली आला की आमच्या तर्फे मानाची आरती होते आणि रथाची जी धुरा आहे ती आपण बालाजी मंदिराच्या पायऱ्यांना लावतो. तिथे तिमया महाराजांचं हे
1: भाग्यवान आहात म्हणजे सगळे तुम्ही,
0: तर असं हे आमचं जे पूर्वज आहेत
1: ते फार सुंदर
0: आणि त्याचा आता आम्ही आमच्या पद्धतीने संवर्धन करतो.
2: कविताजी, ह्या अशा तऱ्हेच बालाजी संस्थान
1: हो
2: आणि तिथे आपण हे कीर्तन वेदांत शिबिर घेतोय,
1: हो ना.
2: मला वाटतं आमच्या श्रोत्यांना
1: हो
2: ही पर्वणीच आहे,
1: पर्वणीच आहे. आणि त्यानिमित्ताने आवाहन पण आहे की जितके जास्तीत जास्त लोक येतील, सदस्य येतील, तर तितकं आपल्याला अजून म्हणजे हे चालवता येईल वसा पुढे. किंवा आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक विषय आला होता की जितकी श्रोत्यांची कमतरता आहे आता तितकीच कीर्तनकारांची पण कमतरता आहे.
0: आणि याच्यात एक ऍड करीन मी की मुख्य म्हणजे आमचा हेतू आहे की नवीन पिढीने ह्यात सामील व्हावं, कारण ही आता काळाची गरज आहे की आपल्याकडचं जे काय सांस्कृतिक वैभव आहे ते नवीन पिढीने आत्मसात करावं आणि त्याकरता हा प्रयत्न आहे.
1: पण खरोखरीच एकूण बघताना की आताची पिढी याच्याकडे नाही वळत आहे असं भाऊ, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काय अडचण येते एक आपण म्हणू शकतो.
0: आपण म्हणू वळत नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपण याला एक संधी म्हणून बघू की हे आपण किती आणि कशा पद्धतीने नवीन याच्यापर्यंत पोहोचू शकतो. कदाचित असं होऊ शकतं त्यांना अशी संधी नाही आहेत म्हणून ते येत नाहीत,
1: असंही असू शकेल.
0: पण ह्यामुळे आपण त्यांना ती संधी देऊ करूयात. म्हणजे
2: कविताजी काही वेळेला काय वाटतं माहितीये का, आजच्या असं बोलायला नको खरं तर पण कीर्तनकारांची कीर्तन जी आपण ऐकतो एक ज्याला धंदेवाईक स्वरूप म्हणता येईल असं जे झालंय तर त्यासाठी सुद्धा एक जो काही आध्यात्मिक भाग आहे मग तिकडे लोकांचं दुर्लक्ष होतं असा पण
1: एक भाग आहे. कारण मुळातच कीर्तन ही सेवा आपण म्हणतो की सेवा म्हणून केली पाहिजे. पण आता समजा जर एखाद्या मुलाचं म्हणजे काय म्हणू आपण त्याच्यावरती संसारच त्याच्यावरती चालत असेल, पोटापाण्यासाठी जर तो कीर्तन करत असेल तर त्याला शेवटी
2: कविताजी पण मी तुम्हाला सांगू का,
1: हा
2: ज्याला खरोखर येतं
1: हो
2: ज्याचा अभ्यास आहे त्याला तो देव सुद्धा कमी नाही पडू देत,
1: अजिबात नाही. आणि पूर्णतः सहकार्य असतं.
2: आणि मला वाटतं ज्या पद्धतीने आपण आता हा प्रोग्राम करता आहात आणि ज्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्यावाचस्पती हभप श्री चारुदत्त आफळे के राष्ट्रीय कीर्तनकार ते आणि हरिदास यशवंत की ज्यांचा वेदांगाचा अभ्यास आहे आणि जे ज्ञान सैनिक संघाचे प्रणेते आहेत अशा अतिशय उच्च कोटीच्या यांच्याकडनं शिकायला मिळणं हे सुद्धा मला वाटतं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्या याच्यामध्ये सगळ्यांना जर ही संधी मिळते तर मला वाटतं या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आपण सगळ्यांना सांगू. आणि मला असं वाटतं कविताजी वेळ मला सांगतीये पण हा विषय असा आहे की हा लगेच संपणारा नाहीये, आपल्याला या विषयावरती भरपूर गप्पा मारायच्या आहेत
1: नक्कीच.
2: त्याच्यामुळे आपण पुन्हा परत पुढच्या मंगळवारी याच विषयावरती आणि नवीन कोणीतरी घेऊन आपण या विषयावरती चर्चा करूया.
1: नक्की नक्की.
2: विक्रमजी तुम्ही आलात आणि इतका सुंदर या बालाजी मंदिराचा बालाजी संस्थानचा इतिहास तुम्ही सांगितलात आज धन्य.
1: खरंच खरंच छान वाटलं ऐकून मला.
2: तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद
2: माझ्याकडनं आणि कविताजींकडनं. तेव्हा कविताजी आपण थांबूयात आणि श्रोत्यांना सांगूयात की पुन्हा भेटू.
1: धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 54। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत। रसिक हो, आजच्या भावगीतांच्या भागाची सुरुवात करूया पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गीतकार राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार प्रसिद्ध साहित्यिक पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी राग चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या एका गोड भावगीतानं। हसले मनी चांदणे, जपून टाक पा उल साजणी, नादतील पैन झणे। एखादं गाणं किती गोड असावं आणि नुसतंच गोड नाही तर किती भाग्यवान असावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे भावगीत। कारण या गाण्याला लाभला आहे माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज। राजा निळकंठ बढे यांचं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच जो मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतोय बघा। स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं हे गीत आणि पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिक त्यांच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय की रसिकांना जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता अनुभवता यावी। आणि तीही किती नाजूक, तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील। अशी ही नाजूक अभिसारिका आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी किती आतुर झाली आहे बघा। ही जीवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टा मस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे। या कवितेला संगीतकार पुलंनी राग चंद्रकंस या रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून हे गाणं असं काही सहज साकारलं आहे की आजही त्या स्वर चांदण्याच्या बरसातीत रसिक चिंब नाहून निघतात। या गीतातल्या शेवटच्या अंतर्यात कवी म्हणतो, किती किती ग भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे ग श्यामसुंदराची। कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी ही कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्या कृष्णाची श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेम भावनेत ती रूपांतरित होते। ऐकूया हे सुंदर भावगीत।

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, पटकथाकार, वक्ते, संगीतकार, संवादिनी वादक, तबलापटू, अभिनेते अशी अनेक बिरुद मिरवणारे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपले भाई पु ल देशपांडे उत्तम गायक पण होते बरं का मंडळी. यानंतरचं भावगीत आहे पु ल देशपांडे यांनी गायलेलं. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी ऑगस्ट 1932 लिहिलेली ही भावरचना संगीतबद्ध केली आहे गोविंद नारायण जोशी म्हणजेच संगीतकार जी एन जोशी यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. त्यांच्या गीतांमध्ये एक प्रकारची हळुवार कोमल भावना, निसर्गाची जाणीव आणि सूक्ष्म अंतर्मनातल्या भावनांचे चपखल शब्दांकन दिसते. बाई या पावसानं हे त्यांचं एक विशेष उल्लेखनीय गीत मानलं जातं, कारण त्यात नुसते पावसाचं वर्णन नसून त्या पलीकडे जाऊन मानवी भावभावनांची गुंफण त्यांनी या भावगीतात केली आहे. संगीतकार जी एन जोशी यांचा मराठी भावगीत विकासात फार मोठा वाटा आहे. ते मराठीतील भावगीतांचे आद्य संगीतकार आणि गायक म्हणून मानले जातात. ते HMV कंपनीचे संगीत संचालक आणि निर्माता देखील होते. पु ल देशपांडे यांचा आवाज अत्यंत भावस्पर्शी आहे. या गाण्यात त्यांचे शब्दोच्चार, गाण्याच्या लयेशी त्यांची एकरूपता आणि भावनिक संयम श्रोत्यांना गाण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवतो. पाऊस येतो कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळ वाऱ्यासह, तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो. पावसाचे रंग कितीतरी वेगवेगळे असतात. असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला, कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा, सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या, प्रत्येकाला वेड लावणाऱ्या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडलं असेल तर ते कवीनं. आपल्या सुंदर शब्दांमध्ये पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस फक्त हा कवीच करू शकतो. म्हणूनच विविध मराठी कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये या पावसाची विविध रूपं उलगडत गेलेली दिसतात. कवींना जसा तो दिसला, भावला, त्यांनी अनुभवला, तसा तो त्यांनी शब्दबद्ध केला, असा हा पाऊस. ऐकूया शब्दात सौंदर्यपूर्ण हळवेपणा असलेली, भावपूर्ण गायनाने नटलेली, सौम्यपणे ओलावलेली ही भावगीत रचना.

यानंतर ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भावगीत. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. मंडळी, 15 जुलै 1937 रोजी जन्मलेले लावणी चित्रपट गीते यामध्ये माहीर असलेले संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी खूप छान भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत. त्यापैकीच आहे हे भावगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले. हे भावगीत अप्रत्यक्ष संवादातील प्रेम आणि विरह यांचं सूक्ष्म दर्शन घडवतंय. शब्दातून विशिष्ट प्रसंग न सांगता मनात भावना दाटून आलेल्या कोमल लहरींचे प्रतीकात्मक भावात्मक विघटन साकारते. या गाण्यात अंतर्मनात जमा झालेली भावना रंगलेली आहे, पण ती बाहेर व्यक्त न झाल्यामुळे सदैव आतच बंद राहिली आहे. बोलायचं असूनही न बोलता नुसतंच पाहत राहिल्यामुळे मनातले मनातच राहिले, हृदयात दाटलेले हृदयातच राहिले. अतिशय हळुवार प्रेमाचे मनोरंग मनातल्या मनात राहिल्याने तिची झालेली कुचंबणा मानसिक संयमित आक्रोश शब्दबद्ध झाला आहे या भावगीतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक कोमल तरलता आहे. त्यांच्या गायन शैलीतून या काव्याचा निरागसपणा जाणवतो.

मित्रांनो, आता ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि गीतकार ना घ देशपांडे यांनी लिहिलेलं एक सुरेख समुपदेशक भावगीत. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील रहिवासी असलेले गीतकार नागोराम घनश्याम तथा ना घ देशपांडे हे पेशाने वकील होते. दोन प्रेमी युगुलांच्या संसारातील किरकोळ कौटुंबिक भांडणं, मतभेद, वाद इत्यादींमुळे त्या प्रेमिकांनी एकमेकांच्या साथीने मांडलेला संसार मोडू नये अशा समुपदेशक आशयाचं हे भावस्पर्शी भावगीत त्यांनी लिहिलं. या गीतातून त्यांनी प्रेमी जीवांमधील वाद भांडण कवितेच्या रूपात मांडलं आहे. हे भांडण तरी किती गोड, लुटुपुटीचं, क्षणात रुसणं क्षणात हसणं, भातुकली खेळताना बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारं. थोडं तू आण थोडं मी आणतो, दोघांनी मिळून डाव मांडायचा, चिमणीच्या दातानं खाऊ खायचा, निरागस निर्मळ आनंदाच्या खेळाचा डाव मांडायचा. आणि मग दोघांच्या कष्टाने उभा केलेला हा संसार क्षुल्लक अहंकार, स्वार्थ आणि श्रेष्ठत्वाच्या विकाराला बळी पडून का मोडायचा? कवी पुढे त्या दोघांच्या भूमिकेत जाऊन लिहितात ते दोघे एकमेकांना याबाबत काय म्हणतात ते. आणले तू तुझे सर्व मी आणले, सर्व काही मनासार खे मांडले, तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. लुटुपुटीचं भांडण खरं

रूप घेतं तेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचं दुःख, वियोगाचं विरहाचं दुःख शब्दाशब्दातून ठिपकत राहतं. ही भळभळणारी जखम दिवसागणिक वाढत जाते आणि मग ती कधीही बरी होणार नाही याची हळूहळू जाणीव व्हायला लागते, पण तेव्हा फार उशीर झाला असतो. राम फाटक या प्रतिभावंत संगीतकाराला देखील या सहज सोप्या सरळ पण अर्थवाही आशयघन शब्दांची भुरळ पडली. कवी ना घ देशपांडे यांनी मांडलेला शब्दांचा डाव मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्तसुरांनी रंगवला तो संगीतकार राम फाटक यांनी. आपल्या कवितेत ज्या पद्धतीने कवी ना घ देशपांडे व्यक्त झाले आहेत त्या सर्व भावभावनांसहित बाबूजींच्या गळ्यातून अवतरलेलं हे भावगीत मनाचा ठाव घेतं. आपण त्या भावगीताबरोबर कधी समरस होऊन जातो ते कळत देखील नाही. राम फाटक यांनी राग पहाडी या रागात हे गीत बांधून बाबूजींच्या आवाजात स्वरानंदाचा एक सुरेल डाव मांडला आहे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया एक सुंदर भावगीत. आपल्या मनात काही भावना अशा असतात ज्या बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. असाच एक अनुभव मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केला आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे भावगीत अनुभवाच्या शब्दांबाहेर जाणाऱ्या अनुभूतींचे वर्णन करतो. काही भावना शब्दात मावत नाहीत. काही स्पर्श, काही नजरा, काही क्षण असे असतात की त्यांना प्रकट करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळी मनात न सांगता उमजलेली एखादी गोष्ट अगदी खोलवर खोल मनात रुजते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले या एका ओळीत जणू संपूर्ण एक प्रेमकथा सामावलेली आहे. पहिल्यांदा तिला पाहिलं आणि घडू नये ते घडून गेलं. नजरेतून जणू संवाद झाला. कुणी काहीच बोललं नव्हतं, पण सगळं कळलं होतं. त्या क्षणात आयुष्य बदललं. जीवन गाण्याला नवा अर्थ मिळाला. सूर ताल वेगळा वाटू लागला. माझं मन जे गात होतं त्यालाच स्वतःचा अर्थ सापडला. आणि आजही आठवते ती पुनवेची रात्र. जणू चंद्र उगवलाच नव्हता, तो तर तिच्या डोळ्यात उतरला होता. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे सगळं न सांगितलं तरी समजलं शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडलं. शब्दात अडकून राहता न येणाऱ्या त्या अनाहूत अंतर्मनाच्या भावना, पहिल्यांदाच आपुलकीनं कळणारी ओळख, न करताही घडणारी जादू, यांची अनुभूती गीतात व्यक्त होते. हे गीत आपल्याला शब्दांच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्या भावनांच्या जगात घेऊन जातं. या कवितेत पहिली भेट, तिचा खोल परिणाम आणि त्या नजरेतून निर्माण होणारे गूढ असे प्रेम यांची एक अनुभूती आहे, जिथं शब्द अपुरे वाटतात. काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, त्या समजतात फक्त मनाला. जे अनुभव शब्दांमध्ये बसत नाहीत ते हृदयातून उमजतात. काही न बोलता देखील एकमेकांच्या भावना समजल्या जातात. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि काही असं घडलं जे कधी होईल असं वाटलंच नव्हतं. त्या अनुभवामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. सगळं काही वेगळं वाटू लागलं. भावना इतक्या खोल आणि खास होत्या की त्या बोलून सांगताच आल्या नाहीत. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे गाणं प्रेम, ओळख, भावना आणि त्या न सांगता उमजणाऱ्या अनुभवाचं आहे. संगीतकार पु ल देशपांडे यांनी या कवितेला राग काफी या रागातील सुरावटीच्या संगीतात गुंफलं. त्यांनी कमीत कमी वाद्यमेळ वापरून गाण्याच्या सौंदर्याला गंध दिला, शांत आणि विचार प्रवृत्त करणारा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून कवितेतील ही भावना आपल्या अंतःकरणाशी भिडते. पंडितजींच्या धीर गंभीर पण भावमय गायकीतून ही कविता अधिक गहिरी होते. ही केवळ कविता नाही, तर ते आहे पहिल्या स्पर्शाचं, नजरेतून उमटलेल्या जिव्हाळ्याचं आणि अशा अनुभवाचं रूप जे शब्दावाचून उमगतं, मनाला भावतं. म्हणूनच ही कविता, हे गाणं आपल्या कायम लक्षात राहतं.

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचीच एक रचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. तुला ते आठवेल का सारे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या स्मृतींनी मनात उठलेली हलकीशी तरंगलेली लाट आहे. सौंदर्य, स्पर्श, गंध, संवाद आणि एकांत या सर्व भावना यामध्ये अस्सलतेने मिसळलेल्या आहेत. या गाण्याची ताकद ही त्याच्या संयमित भावनांमध्ये, संवादी शैलीत आणि सूक्ष्म पण प्रभावी रूपकात दडलेली आहे. हे गाणं आजही त्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी शब्दात मांडू न शकलेलं प्रेम अनुभवलंय. आज ती खूप हळवी झालीये. कवी म्हणतो, दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवं झालं आहे. जुईच्या फुलाच्या पाकळ्या दिसायला मोगऱ्यासारख्या असल्या तरी त्याहून एकदम पातळ असतात. त्यांच्यावर पहाटेचं दव पडलं की त्या अगदी दुःखी भासतात, हळवेल्याशा वाटतात. तिच्या मनाचं हळवेपण पाडगावकर दव टिपल्यासारखं टिपतात अगदी अलगत. केतकीचा वास आणि वाऱ्याचा स्पर्श, निसर्गातील हे घटक प्रिय व्यक्तीच्या सान्निध्याच्या आठवणींना जागवतात. एकत्र घालवले गेलेले क्षण, झऱ्याचा आवाज, फुलांचा परिमळ, झाडांची सावली ही आता केवळ आठवणीतच राहिली आहेत. चिंचेच्या गाभुळ्यासारख्या त्या आठवणी, कधी आंबट तर कधी गोड. आठवतोय ना तुला त्याचा स्वाद. मंगेश पाडगावकर यांच्या काव्यशैलीची खासियत म्हणजे अल्प शब्दात गहन भावना पोहोचवण्याची त्यांची शैली, जी या गीतात स्पष्ट जाणवते. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी या भावगीताला खूप मनमोहक चाल लावली आहे आणि गाण्याच्या सुरुवातीची ती सतार गाण्याचा प्रसन्न प्रारंभ करते. सुमन कल्याणपूर यांचा स्वर सौम्य, नितळ आणि अत्यंत भावगर्भ आहे. शेवटच्या अंतर्यातील उगीच लाजते, उगीच हसते या ओळींना त्यांनी जी मृदू स्वरछटा दिली आहे ती श्रोत्याच्या अंतर्मनाला भिडते आणि यातली अल्पशब्दातली लाज, हळवेपण सगळं त्या स्वरातून कळतं अगदी शब्दांशिवाय.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं भावगीत आहे संगीतकार पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं एक अतिशय सुंदर भावगीत. एका सकारात्मक विचाराचं लेणं घेऊन जीवन जगणाऱ्या एका मानवाचं आहे हे सुंदर भावगीत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. माणसानं कसं जगायचं, सकारात्मक का नकारात्मक, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, दुःख असो किंवा आनंद, हे सर्व अनुभव घेऊन आयुष्य पुढे पुढे नेत राहावं. उजेड असो किंवा अंधार, वाट नेहमी पुढचीच असावी. आयुष्य ही एक गाण्याची लय आहे, ज्यात आनंद दुःख प्रकाश अंधार वाट दिसणे अदृश्य राहणे हे सर्व मिसळून आयुष्य सुरात वाहत असावं. आयुष्यातील सकारात्मकतेचा प्रसार करणारं हे भावगीत संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलं असून गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हृदयस्पर्शी आवाज, भावनेची ताकद आणि सुरांचा प्रवाह हे गाण्याच्या प्रत्येक ओळीला जीवन देतात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 206 दशक 15 समास 10 सिद्धांत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ घडत असतं ते आकाशातच असतं आकाशाविना काही होत नाही त्याप्रमाणे निश्चलामध्ये चंचल आहे अंधार झाल्यानंतर आकाश काळं झाल्यासारखं दिसतं रवी किरणांमुळे ते पिवळं होतं भरपूर हिव पडतं तेव्हा आकाश थंड झाल्यासारखं वाटतं उष्ण झाल्यामुळे ते वाळलं असं वाटतं असं जे काही वाटलं ते झालं आणि गेलं तरी आकाश कायम असतं आकाशासारखं सर्व तगलं असं दिसत नाही श्रेष्ठ जाणीव ही सावकाश समजून घ्यायला हवी आकाश हे भास नसलेलं आहे आणि भास मिथ्य आहे निराभास हे वेगळं असून ते समजून घेतलं पाहिजे पाणी पसरतं वायू पसरतो आत्मा अत्यंत पसरतो तत्वामध्ये तत्व अंतरामध्ये सर्व पसरत जातं चळतं आणि चळत नाही अंतरामध्ये सगळंच कळतं विचार केला असता प्राणीमात्रांचे विचार करणंच निवळतं विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची अखंड भेट होते मग त्याची चुकामुक होत नाही जिथे ज्ञानाचं विज्ञान होतं मनाचं उन्मन होतं तत्वदर्शनाद्वारे विवेकाद्वारे अनन्य होतात अंतरात्म्याला शोधून पाहिलं तर चंचलाचं निश्चल झालं त्यावेळेस देव भक्तपण गेलं पाहायला गेलं तर पदार्थ नाही कोणताही पदार्थ मुळीच नाही कळण्यासाठी काही बोल असतात पण त्यांना काही अर्थ नसतो त्याप्रमाणे हे असतं अज्ञानाची शक्ती निघून गेल्यावर ज्ञानशक्ती मावळल्यावर वृत्ती शून्य कशी झाली ही स्थिती पहा मुख्य शक्तिपात कसा असतो सद्गुरु कृपा प्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत त्यात त्यांचा अनुभव शिष्याच्या अंतरामध्ये प्रवेशित करणे या क्रियेला शक्तिपात म्हणतात याचेही नाना प्रकार आहेत श्री समर्थांनी मुख्य शक्तिपात त्याला मानलंय की ज्याच्या योगाने शिष्यांतरीच्या चंचलपणाचा सर्वही उभार नष्ट होतो अज्ञान ज्ञान आणि शून्यत्व यांनी युक्त असलेली मीपणाची जाणीव संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपच होणे हाच मुख्य शक्तिपात शक्तींचा लय होय असा शक्तिपात झाल्यावर निवांत निर्विकारी होता येतं चंचलाची आग्रह चंचल आहेत म्हणूनच त्याच्या शाखा प्रशाखा रूपाने विस्तार निर्माण होतात तिथे चंचल आटून जातं चंचल निश्चल एकरूप होतं हे घडत नाही महावाक्याच्या विचाराचा अधिकार संन्याशाला आहे दैवी कृपा असलेल्या नरलाच ते पाहता येतं संन्याशी म्हणजे षडन्यासी म्हणजे कामक्रोधादी 6 विकारांचा त्याग केलेला विचारवंत म्हणजे ब्रह्मविचार करणारे सगळे संन्यासीच होत कारण या विचारामध्ये विकारांचा त्याग आवश्यक असतो त्यासाठी वेशच पाहिजे असं नाही आपली कर्म निश्चयपूर्वक करतात ते संन्यासी शेवटी आपली करणी आपल्या पाशीच आहे हे निश्चित जगदीश प्रसन्न झाल्यावर त्याचा तिथे कोण अपमान करेल आता हे विचारी लोकच हा विचार जाणतात ज्या ज्या विचारी लोकांना हे समजलं ते निस्संग होऊन गेले देहाचा अभिमान असल्यामुळे ते उरले ते देहाभिमानाचे रक्षण करतात मनात ब्रह्म ठसवलं की अज्ञान म्हणजे पूर्व पक्ष उडून जातो आणि अंतरात्मा म्हणजे जो हेतुरूप मीपणमय असतो तोही मावळतो चंचलता सगळं नाहीच होतं आकाश आणि पाताळ दोन्हीच्या मध्ये अंतराळ आहे दृश्यतेचा पडदा असतो तो काढून घेतल्यावर मग ते दोन्ही एक होतात ते तर अखंडच आहे ब्रह्म अखंडच आहे मन त्याला उपाधी लावून पाहतं उपाधीचा निराश झाला तर शब्द कसा राहील शब्दातीत कल्पनेच्या पलीकडील मन बुद्धीला न समजणार कसं आहे त्याचा अंतर्यामी विचाराने विचार करावा पाहता पाहता कळून येतं कळलं तितकं व्यर्थ जातं म्हणजे कळले असल्याची जाणीवही राहता कामा नये हे अवघड आहे ते कोणत्या प्रकाराने सांगायचं वाक्यार्थ वाच्यार्थ शोधला पण परब्रह्मामध्ये लक्षांश बुडाला पुढे समजून कोणीतरी बोला शाश्वताला शोधायला गेला त्यामुळे ज्ञानी माणूस सत्य स्वरूप झाला त्याने विकार सोडून दिले तो निर्विकाराला मिळाला उदंड दुःस्वप्न पाहिलं जागा झाल्यावर ते खोटं असल्याचं लक्षात आलं पुन्हा आठवलं तरी ते खोटं प्रारब्ध योगाने देव आहे असतो किंवा नसतो ब्रह्मविचार मात्र अंतरी बसतो तर चळत नाही
बीज भाजलं की त्याचं वाढणं खुंटतं. त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला वासनेचं बीज नसतं. विचाराने बुद्धी निश्चल झाली, बुद्धीपाशी कार्याची सिद्धी आहे. पूर्वी झालेले संत साधू यांची बुद्धी निश्चळ परब्रह्मापर्यंत गेली. निश्चळाचं ध्यान करतो तो निश्चळ, चंचलाचं ध्यान करतो तो चंचल, भूतांचं ध्यान करतो तो भूत होतो, असं समर्थ सांगत आहेत. हा भाग इथे संपला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूला शरण जावं. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयाकरता इतकं झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावं. गुरु देहातच असावा हे मानणं चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागलं पाहिजे. अशी भावना ठेवून वागलं म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथं प्रत्यक्ष देवाला येणं भाग पडतं. गुरु सांगेल तसं आपण नेहमी साधन करत राहावं. तसं साधन करत राहिलं म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरं काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावं. जो खरा साधनात राहतो त्याला या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटतं. श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद वाटला. आणि ते साहजिकच आहे, संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला जवळ घेते. आणि हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे. बर्फामधलं पाणी काढलं तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधलं भगवंताचं प्रेम जर काढून टाकलं तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक आहे आणि सत्संग ही उत्तम आहे. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्यानं सांगितलेलं मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असं म्हणावं. संतांची प्रचिती पाहणं म्हणजे आपलं प्रपंचातलं काम मनासारखं होणं हे नव्हे. ज्या घटकेला आपलं चित्त शुद्ध होतं त्या घटकेला संताची खरी प्रचिती आली असं समजावं. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोतेहो नमस्कार. जाणीय मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो, तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत आपल्या नवीन विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सिंधी समाजातील लोकांचे यशाचे रहस्य. आणि ह्या कार्यक्रमात आपण गप्पा मारत असतो श्रीयुत अनिरुद्ध जोशी यांच्याशी. आज सुद्धा ते आपल्या सोबत आहेत आणि आज सुद्धा आपण त्यांच्या पोतडीतले अनेक किस्से ऐकून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: तर मागच्या भागात आपण पाहिलं की तुम्हाला त्या भाषेविषयी कसं आकर्षण वाटलं आणि ती तुम्ही कशा पद्धतीने अवगत करून घेतली, पण नंतर तुमचा मित्र परिवार असेल किंवा इतर काही व्यापारी वर्गाशी संपर्क आला असेल, त्यावेळेला काही किस्से घडले असतील तर ते आम्हाला ऐकायला आता नक्की आवडतील.
1: याच्याबद्दल एक नाशकात मी प्रत्यक्ष अनुभवली आणि त्याचा मी पण फायदा करून घेतला. नाशिकमध्ये सिंधी समाजात जेव्हा त्या काळी 50 जमान्यात म्हणजे 48 पार्टीशन झाल्यावरती ते लोक आल्यानंतर अगदी फुटपाथवर बसून अल्प भांडवलात ते धंदा करत होते. त्यावेळेला एक वसुदेव तलरेजा नावाचा सिंधी माणूस होता. नावासकट सांगतो की तो नाशिकच्या त्या पर्सेंटेजच्या धंद्याचा जनक होता म्हटलं तरी चालेल.
0: बर.
1: तर त्यावेळेला जे काही 50 भांडवल असेल त्याच्याजवळ, 200 भांडवल सिंधी माणसाजवळ, तर 200 पैकी 50 माल विकला गेला पटापट आणि अजून माल भरपूर आहे. तर 50 दुसऱ्या 50 त्या ज्या विकल्या गेलेल्या वस्तू त्या आणण्याकरता मुंबईला जाणं त्याला परवडतही नाही आहे आणि त्या वस्तूची गिराईकही परत जात आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक वस्तूमागे मिळणारा 1-2 रुपये बुडतोय. तर तो माणूस बेचैन होता. असे 10 दुकानदार बेचैन होते की मला हे आणायचंय, मला ते आणायचंय. तर त्यावेळेला तो वासुदेव तलरेजा जो माणूस होता, त्या वासुशेटनी त्या 10 लोकांना भेटून सांगितलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही त्या 1 रुपयाच्या वस्तूवर 15-20 कमवता. बरोबर. तर मग आता आपण असं करूया, मी माझ्या पैशांनी, तू पैसे नाही दिलेस तरी चालतील, माझ्याजवळ आहेत, माझ्या पैशांनी मी सामान घेऊन येतो, तुम्हाला यादी सांग फक्त तुला काय पाहिजे ते. आणि त्या वस्तू मुंबईहून आणण्याबद्दल 100 रुपयामागे फक्त 6 रुपये, 50 रुपयाचं जर लिहिलंस तर 3 रुपयामध्ये तुला मुंबईहून खरेदी करून तुझ्या दारात आणून देईन आणि मला तू दुसऱ्या दिवशी पैसे दे. त्यांना समोरच्या सिंधी माणसाने जर प्रश्न पडला, ही तर फायद्याची आयडिया आहे, माझ्याजवळ आता हा माल आहे, हा पण आज विकला जाईल, थोडासा विकलाही गेलेला आहे, हा पैसेही मागत नाहीये, त्यामुळे मला रिस्क काहीच नाही, वसूल मी पैसे घेतले पळून गेला. तो म्हणतो मी माझ्या पैशाने आणतो. म्हणे ठीक आहे, लिही हे आणते आणते आणते. 100 रुपयाची यादी दिली त्याला. तोपर्यंत याचा धंदा चालू होता. असे 10 सिंधी लोकांनी त्याला ऑर्डर लिहिली. वसू जाऊन तिथनं ते सामान घेऊन आला. वसुदेवनी जेव्हा आणलं सामान 1000 रुपयाचं, तर त्याला त्या जमान्यामध्ये जेव्हा 60 रुपये लोकांना महिन्याला पगार होता, 100 रुपये पगार होता, तेव्हा एका रात्रीतून त्याला 10 रुपये जास्ती असा खर्च आला असेल.
0: बरोबर.
1: आणण्याचा देण्याचा त्या स्वस्ताच्या. पण त्याला एका दिवसात 50 रुपये मिळाले आणि त्याने त्या लोकांना त्याच्या यादीप्रमाणे तू सांगितल्या त्या दुकानातून सांगितलेली ती वस्तू आणून दिली. ते लोक खुश झाले, भारी आहे यार, म्हणे नेहमी आणशील का, म्हणे मला काय, तुम्ही ऑर्डर द्या, मी करून देतो. का वासूला 50 रुपये एका रात्रीतून मिळाले त्या दुकानदारांकडून. त्या माणसाला घरपोच माल मिळाला. ते परत कधी जाणार, म्हणे 1-2 दिवसांनी जाईन, मग म्हणे घेऊन जाऊ द्या पैसे.
0: बर.
1: तोपर्यंत स्वतःचं भांडवल न लावता त्याने आणलेला माल विकलाय लोकांनी. तोपर्यंत याचा स्वतःचा माल, त्याने आणलेला माल सगळा मिळून 100 रुपये गोळा झाले. त्याला 100 रुपये परत दिले. मग अंदाज आला हे हे विकलं जाते. त्या सगळ्या वस्तूंची 5-5 नग, 6-6 नग, 12-12 नग ऑर्डर दिली. असे 10 लोक झाले. मग आणखीन 4 लोकांना कळलं, त्यांनी पण त्याला बोलवून त्यालाही ऑर्डर दिली. असं करता करता हा परत 3 दिवसांनी मुंबईला पोहोचला. असं करत करत जेव्हा त्यांनी 1 महिन्यामध्ये 6 वेळा गेला, तर ज्या लोकांकडे गेला त्या लोकांनाही कौतुक वाटलं की हा दर 3-4 दिवशी येऊन माल घेऊन जातो. मग एके दिवशी त्या वासुदेवनी सांगितलं, यार माल तो 200 रुपये का, मेरे पास पैसे नाही आहे. अरे कोई बात नहीं, 2 दिन बाद आओगे वो टाइम देना, कोई चिंता की बात नहीं, तेरे पास कितना पैसा है. म्हणे 100 रुपये. म्हणे ठीक आहे, जमा करो. 100 रुपये जमा केले, 180 रुपयाचा माल आणला. म्हणजे गरज नव्हती, हा परत कोणीतरी मागणार आहे म्हणून थोडेसे 12-10 डझनाचे ऑर्डर होते, ते 12 डझन घेऊन टाकले. बॉक्स होता 12 डझन, तर 12 डझन का बॉक्स डालतो. मग त्याला विचारलं, 12 डझन लेंगे तो और कुछ कम होगा? म्हणे हो ठीक आहे ना, कर देंगे.
0: बर.
1: 6 रुपये डझन आहे, 6.25 रुपये डझन देंगे. ते 4 आणि आपल्याला थोडे वाटतात, पण अशा वेगवेगळ्या वस्तूत 100 डझन झाल्यामुळे 25 रुपये कमी झाले ते 4-4 आण्याप्रमाणे. असं करत करत त्यांनी ते पैसे कमवले. आणि मग त्या कमीत कमी नफ्यावरती दुसऱ्यांचा माल आणून देण्याच्या चक्करमध्ये वसुदेव तलरेजा थोड्या दिवसांनी मुंबईमध्ये सगळे लोक त्याला म्हणायला लागले, कभी भी लेके जाओ, तुम्हारी दुकान आहे, तुम्हारी दुकान आहे. मग त्यांनी भरपूर माल आणायला सुरुवात केली. मग त्यांनी एक असंच गल्ली बोळातलं एक छोटस दुकान भाड्याने घेतलं.
0: बर.
1: आणि ते दुकान भाड्याने घेऊन त्या ठिकाणी त्या दुकानात भरपूर माल भरला आणि भावाला स्टॉक तो स्टॉक मध्ये बसवलं की तू हे विकायचं. छोट धाकटा भाऊ त्याचा होता, त्या धाकट्या भावाला कृष्णा नावाचा, त्याला बसवलं. मी मला सगळ्या शिंद्यांची नावं बिवं सगळ्यांची, कोण कोणाचा साडू कोण कोणाचा सगळ्यांची माहिती आहेत, कारण सगळे माझे मित्र आहेत नाशिक मधले. तर मग त्यांना त्यांनी ते केलं आणि त्याचं तलरेजा जनरल स्टोअर्स नावाचं होलसेल दुकान त्या काळी झालं. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्याने असे वेगवेगळे व्यापार करत गेले.
0: वा, खूपच छान. नक्कीच ही गोष्ट ऐकताना खरंच खूप छान वाटलं की याच्यातून आपण एक शिकतो ती म्हणजे चिकाटी आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगणं. की कोणीतरी आपल्याला काहीतरी काम सांगतंय आणि आपण ते करायला कमीपणा आपल्याला वाटतो आणि तिथे आपण खरंतर चुकतो. श्रोते हो, पुढच्या भागात आपल्याला अजून मजेशीर गप्पा मारायच्याच आहेत, मजेशीर किस्से ऐकायचे आहेत, पण आतापुरतं आपण इथेच थांबूया.

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज सुद्धा काही नवीन प्रश्नांसह आजच्या या भागात आम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि स्तनपान मार्गदर्शक डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, मागच्या अनेक भागांमधनं आपण स्तनपानाबद्दलचे अनेक विषय हाताळतो आहोत. केवळ स्तनपानच नाही तर त्याच्या संदर्भात असलेले अनेक प्रश्न, मनात असलेल्या शंका किंवा काही आयक्यू माहितीतनं निर्माण होणारे गैरसमज या सगळ्यांबद्दल आपण उहापोह करतो आहोत आणि आपल्या श्रोत्यांच्या प्रश्नांचं एक प्रकारे निरसन करतो आहोत. आज सुद्धा पहिला प्रश्न कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असा विचारायचा आहे, तो म्हणजे की स्तनपान करत असताना बऱ्याचदा काही मातांना निपल पेन होत असतं किंवा बाळाला दूध पाजताना असह्य वेदना सुद्धा होतात, त्या सहन होत नाहीत. किंवा बऱ्याचदा काही माता असं सुद्धा सांगतात की स्तनपान सुरू असताना त्यांना जाणवत नाही किंवा कळत नाहीये की बाळ अंगावर पितंय की नाही. तर ह्याच्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल?
1: हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. काही मातांना दूध पाजताना समजत नाही, याबद्दल आधी मी सांगते.
0: बर.
1: की बाळ जर प्रॉपरली लॅच झालं तर बाळ पितं, त्यावेळी मातेला वेदना होत नाही, तिला समजत नाही. आणि बऱ्याचदा गंमत अशी होते बर का, की माता ह्याच कारणामुळे फॉर्म्युला चालू करून देतात आणि मग माझ्याकडे येतात की दूध पुरतंय की नाही पहा.
0: अच्छा.
1: ते पिताना कळतच नाही, त्यामुळं पितं की नाही का नुसतंच तोंडात धरतं हे त्यांना कळत नाही. आणि मग अशा वेळेला त्याचं लॅचिंग बघायला लागतं. आणि मग पुन्हा मागे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे बाळाला नुसतं निव्वळ स्तनपान देऊन 24 तासामध्ये त्याचं युरिन काउंट करायचं. 24 तासामध्ये जर कमीत कमी 6 वेळा लघवी होत असेल, 1 महिन्यामध्ये 500 ग्रॅम वजन वाढत असेल आणि बाळ प्लेफुल असेल तर तिने विचार करायचंच कारण नाही बाळ दूध पितंय का नाही. प्रॉपर लॅचिंग झालं तर पेन होत नाही, संवेदना होत नाही. तर आदर जर छान हेल्दी मोठं बाळ असेल आणि ती झोपून पाजत असेल तर तिला झोप सुद्धा लागते, म्हणजे आईची पण झोप होते बाळाची पण झोप होते.
0: नक्कीच.
1: आणि अशा कंडिशन मध्ये बाळाला अतिशय व्यवस्थित दूध मिळतं आणि तिला वेदना होत नाही. आता निपल पेनची कारण बघूया आपण. काही वेळेला कसं होतं, आई बाळाला पाजत असते पण पाजताना बाळ पाठीवर झोपलेलं असतं आणि काटकोनात वळून मान वळवून पित असतं. मग अशा वेळेला बाळ निपल पकडतं, पूर्ण लॅचिंग होत नाही. दूध हे निपलमध्ये नसतं, दूध काळ्या भागात असतं. त्यामुळं बाळाने मोठा आ करून जर जास्तीत जास्त काळा भाग तोंडात घेतला तर बाळाला दूध जाणार असतं. आणि मग बाळ जेव्हा फक्त निपलवर लॅच होतं तेव्हा बाळाला दूध मिळत नाही, बाळ उपाशी राहतं आणि स्किन सोडली जाते, बाळ निपलला चावल्यासारखं करतं आणि मग आईला क्रॅक निपल होतं, त्यामुळे वेदना होतात. दुसरी गोष्ट अशी की जर का समजा ती बाळाला पाजतीये, व्यवस्थित पाजते, प्रॉपर लॅचिंग झालेलं आहे, पण समजा फोन आला किंवा डोरबेल रिंग झाली आणि मग ती घाईघाईने बाळाला काढते, ओढून काढते, ती जेवढ्या जोरात ओढेल तेवढ्या जोरात बाळ अजून घट्ट पकडतं, घट्ट लॅच करतं आणि मग त्या याच्यामध्ये तिला निपलला जखम होते. बाळ अजून अजून टाईट चावायला बघतं आणि मग ती काढायला बघते बाळाला. आणि मग असं जोरात बाळ दूर केलं की तिला ऑब्व्हियसली निपल पेन व्हायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट म्हणजे काही मातांचा समज असा असतो की छाती धुतली पाहिजे, मग त्या प्रत्येक वेळेला फिडिंगच्या आधी साबणाने छाती धुतात, फडक्याने घासून घासून स्वच्छ पुसायला जातात

0: त्याच्यामुळे ज्या नैसर्गिक ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स असतात, ज्याला मॉन्टगोमेरी ट्युबरकल्स असं आपण म्हणतो, त्या डिस्ट्रॉय होतात. छातीवरती एरिओलाच्या बाजूला मॉन्टगोमेरी ट्युबरकल्स म्हणून ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स असतात, त्या घासण्यामुळं वारंवार धुण्यामुळं त्या डिस्ट्रॉय होतात. आणि मग तो जो नैसर्गिक तेलकटपणा असतो तो नाहीसा झाला की तिथे क्रस्टिंग होतं, जखमा होतात, त्याच्यामुळे क्रॅक निपल वाढतात. मग याच्यासाठी काय करायचं? तर प्रॉपर लॅचिंग हे सगळ्यात महत्वाचं.
1: बर,
0: बाळाला कसं पकडायचं, कसं धरायचं याचं ट्रेनिंग मातेला दिलं गेलं पाहिजे. तिला जर जमत नसेल तर लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं बाळाला प्रॉपर लॅचिंग केलं की मग बाळ चावत नाही, निपलच्या ऐवजी एरिओला, म्हणजे जास्तीत जास्त काळा भाग तोंडात जातो आणि मग बाळ छान प्यायला लागतं. मग हे कशी पोझिशन असली पाहिजे? तर आईने व्यवस्थित टेकून बसलं पाहिजे, बाळाला पूर्णपणे तिने स्वतःकडे वळवलं पाहिजे, त्याच्या संपूर्ण शरीराला तिने आधार दिला पाहिजे आणि मग बाळाला प्रॉपरली सपोर्ट केलं पाहिजे तिने. मग सी आकारामध्ये स्तन धरलं पाहिजे तिने. बऱ्याच वेळेला मालिशवाल्या किंवा आजा पणजा कोणीतरी जुन्या बायका सांगतात की दोन बोटामध्ये कात्रीसारखं स्तन धर. मग त्याच्यामध्ये काय होतं की फक्त निपल तोंडात गेलं तर बाळ प्रॉपरली लॅच करत नाही आणि मग तिला जखमा होतात. त्यामुळं जर का सी आकारामध्ये तिने स्तन पकडले तर जास्तीत जास्त काळा भाग तोंडात जाऊ शकतो आणि मग तिला जखमा होण्याचे चान्सेस कमी होतात.
1: अच्छा,
0: तर या पद्धतीनं प्रॉपर लॅचिंग झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त काळा भाग तोंडात गेला पाहिजे, त्यात सुद्धा खालचा भाग बाळाचा खालचा ओठ बाहेर दुमडला गेलेला पाहिजे आणि बाळाने प्रॉपरली मोठा करून फिडिंग घेतलं पाहिजे. मग त्या केसमध्ये बऱ्याच वेळेला आजी पणजी विचारते बाळ ओढतंय का, तर बाळ ओढत नसतं, बाळ सक करत असतं. जेव्हा ओढ बसते तेव्हा ते निपल लॅच झालेलं असतं, त्यामुळे निपल ओढलं जातं. पण जेव्हा प्रॉपरली लॅच होतं त्यावेळेला बाळ ओढत नसतं, तर बाळ सक करत असतं आणि त्यामुळे तिला वेदना होत नाही, तिला फील होत नाही आणि वेळ आली तर ती झोपून पाजत असेल तर तिला झोपसुद्धा लागू शकते. तर या पद्धतीनं तिने पाचलं पाहिजे. आणि मग जर का निपल पेन होत असेल तर तिने काढलं कसं पाहिजे बाळाला? तर बाळ जर पित आहे आणि तिला घाईनी बाळाला दूर करायचंय तर त्या कंडिशनमध्ये तिने तिची करंगळी बाळाच्या तोंडात घालायची आणि तोंड उघडायला, म्हणजे व्हॅक्युम ब्रेक करायला मदत होते त्याने आणि मग बाळ चावत नाही. तर ती जसं बाळ दूर करेल तसं बाळ अजून जास्त चावतं. त्यामुळं तोंडात करंगळी घालून, बोट घालून जर बाळाला करायला लावलं तर बाळ चावत नाही.
1: नक्कीच.
0: दुसरा भाग म्हणजे तिने वारंवार स्तन धुणं बंद करायला पाहिजे. आंघोळीच्या वेळेला एकदा स्वच्छता केली ती पुरेशी आहे. आणि त्याच्याच बरोबर ती जेव्हा पाजून होतं बाळाला तेव्हा नंतर निघणारं हँड मिल्क चमच्यात घेऊन ते जर का तिने निपलवरती लावलं तर त्यांनी पण हिलिंग व्हायला मदत होते. पण प्रॉपर लॅच हे सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे.
1: बरं, डॉक्टर, नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात आपण एका आणखीन वेगळ्या प्रश्नाने केली आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही खूप समर्पक दिलं, समजेल असं दिलं. अशाही गोष्टी घडत असतात हे आपल्याला मिळणाऱ्या अनुभवांवरनं आपण सांगितलं आणि त्याच्याबद्दल आता त्याच अनुषंगानं की पलच्या केलेल्या आहेत का दर्शन करता?
0: जगदीश पलच्या केसेस त्यांना का पुरताय का नाही, त्या अनुषंगामुळे फॉर्म्युला असतो, बुक केलेलं असतं, माता पाडतात, बॉटलनी देतात.
1: बरं,
0: वाटतो की आईचं निपल एकदम एक्झॅक्टली निपल एकदम दाबून तोंडात धरतात मुलं, दातात असं पकडल्यासारखं जीवनीत पकडतात आणि पितात. दूध त्यांना मोठा आ करायला लागतो.
1: बरं,
0: तर हे मेकॅनिझम असल्याने दूध प्यायला की पिताना बाळ निपलला चा. मग अशा कंडिशन मध्ये पर लॅचिंग करायला शिकवणं हा तर त्याच्या बंद करायला लागते. बाटली जर चालू ठेवली तर बाळ निपल कन्फ्युजन मध्ये अडकतं आणि बाळाला आईचं दूध पिता येत नाही.
1: बरं,
0: त्यामुळे आधी बॉटल प्रॉपर लॅचिंग शिकवायला लागतो. आलेल्या काही केसेस असतात तर कधी कधी बाळाला टंग टाय असतो आणि मग टंग टाय किंवा लिप टाय असेल तर पेन होतं.
1: बरं,
0: तर अशा असंख्य केसेस डे टू डे येतात पण लॅच करेक्शन झालं की इन्स्टंट त्यांना पेन

0: रिलीफ मिळतो.
1: नक्कीच डॉक्टर, आजच्या भागात सुद्धा तुम्ही नेहमीप्रमाणेच खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली. स्तनपान का महत्वाचं आहे किंवा केवळ ती एक प्रक्रिया नाहीये तर त्याच्याशी संबंधित कितीतरी गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उलगडतो आहोत, समजावून सांगतो आहोत, आणि त्याच्यामुळेच हा कार्यक्रम श्रोत्यांना मनापासून आवडतोय. अशाच काही प्रश्नांना घेऊन पुढच्या भागात सुद्धा आपण नेहमीप्रमाणे हजर होऊया. तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आम्हाला आहेच आणि तुम्ही सुद्धा योग्य मार्गदर्शन करत आहातच, त्याच्यामुळे आजच्या भागापुरतं आपण इथे श्रोत्यांची रजा घेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आमचं तुमचं. सुनबाई, तुझ्या घरी ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने नको करू, आमच्या पद्धतीने कर बरं लोणचं. इतक्या वर्षांनी हे वाक्य ऐकून आज परत कसं तरी झालं. दरवर्षी तोच संवाद. इतके वर्ष झाले पण अजूनही काही तुमचं आमचं संपलं नाही. परवा जाऊबाईंनी या आमच्या घरी असं म्हटलं तर किती संताप झाला सासूबाईंचा. वेगळ्या गावी गेलात म्हणजे तुमचे आमचे करायचं का? माझा मुलगा माझाच असणार. किती वेळ आदळ आपट, चिडचिड, अबोला, नुसती मजा. तसं बघितलं तर जाऊबाईंचं कुठे चुकलं? इतकी वर्ष झाली पण सासूबाईंनी आम्हाला कुठे आपलं मानलं? मग आम्हा सुनांकडून का अपेक्षा? आम्ही त्यांना आपलं मानावंही. सुनेची कर्तव्ये असतात तशी सुनेला काही हक्क पण असतातच की? काही सुना सासूचा स्वभाव म्हणून सोडून देता तर काही स्वतःच बाजूला होतात. मग आजूबाजूचे लोक मात्र अशा सुनांना नावे ठेवतात. लग्न म्हणजे दोन कुटुंब एक होतात. मग मुलींनी त्या घराला त्या नात्यांना स्वीकारायचं, तसे मुलांनी का स्वीकारायचे नाही? तेव्हा प्रथा नावाचे सुंदर लेपटन पुढे केले जाते. आज मुलगा मुलगी दोन्ही बरोबरीने शिकलेले कमवणारे असतात. त्यांना त्यांचे विचार असतात तेव्हा आमचं तुमचं असं न करता

आपलं असं ठरवून केलं तर घरोघरी चित्र वेगळे असेल. आपण तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच आमचं तुमचं याचं बाळकडू देतो. पूर्वी सख्खा चुलत हा असा फरक नव्हता. घरातली सगळी लहान मुलं एकत्र एका पंक्तीला बसायची. आधी लहानांची पंगत व्हायची. आजी, आई, काकू काय हवं नको ते बघायचे. पोळीचे तुकडे, वरणभात कालवून देणे कोणी पण करून द्यायचे. त्यामुळे एकमेकांमधली ओढ, प्रेम कायम होतं, अगदी मोठे झाले तरीही. पण आता सुखसोयी वाढल्यामुळे वेळेअभावी असे एकत्र येणे कमी झाले. त्याचबरोबर मी बघते माझ्या मुलाला, खाऊ घालते त्याला, त्याला असं आवडत नाही, या सगळ्यांनी तुमचं आमचं कधी वाढलं, सख्खे चुलते कधी लांब गेले कळलंच नाही. मग आता आमचं तुमचं होतं तर का वाईट वाटावं? आजी आजोबा ज्या मुलासोबत राहतात त्याचीच मुलं त्यांची नातवंड असतात आणि दुसऱ्या मुलाला अनाहूतपणे लांब केलं जाते. मग ती नातवंड, ती सून आमचं तुमचं करायला लागली तर का हरकत असावी? कुठेतरी आपणच या विचारांची लागवड केली आहे तर मग ते झाड फोफावत चालले तर त्याचा दोष दुसऱ्यांना का द्यावा? आपणच आपल्यापासून आपलं म्हणायला सुरुवात केली तर तुमचं आमचं कमी होऊन आपलं म्हणत मनाला समाधान, सुख, शांतता नक्की मिळेल. आणि तुमचं आमचं म्हणत मनात नाते लांब जातील का ही वाटणारी भीती कुठल्या कुठे निघून जाईल. काय हरकत आहे मनाला आभाळ एवढं करून आपलं म्हणून सगळ्यांशी आपुलकीने प्रेमाने वागायला? त्याकरता नक्कीच काही वेगळे कष्ट नसतील, मात्र मनाला मिळणारे समाधान नक्कीच आपल्या फायद्याचे असेल. तुमचं आमचं करण्यात कुठेतरी मनात नात्यांबद्दल भीती आहे. भीतीने माणूस मनाला खातो, भीती माणसाला पोखरते. मग स्वतःला पोकळ करायचं की आपलं म्हणून मनाने समृद्ध व्हायचं हे आपण आपलंच ठरवावं. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात मी डॉक्टर हरी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत कविताजी गायधनी. कविताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: हरिभाऊ नमस्कार.
0: कविताजी, तुम्ही दरवेळेस येता, काहीतरी नवीन असत. आज काय नवीन?
1: आज विषय घेऊन नाही आले, आज मुद्दा घेऊन आली हरिभाऊ.
0: बर,
1: तसं झालं असं की मागच्या वर्षी आम्ही एक छोटस कीर्तन शिबिर आयोजित केलं होतं, 10 दिवसाचं होतं. आणि राष्ट्रीय कीर्तनकार हबप आफळे बुवा त्या शिबिराला आम्हाला शिकवायला होते. तसंच यावर्षी पण मी करायचा विचार केला. पण मागच्या वर्षी असं लक्षात आलं हरिभाऊ की ह्या बॅचमध्ये आमच्या जवळपास 30-35 माणसं होती, म्हणजे सदस्य होते, परंतु त्यामध्ये तरुण मुलं कोणीही नव्हते. आणि ह्याचं जरा वैषम्य वाटलं की आपली तरुण पिढी ह्याच्याकडे बिलकुल वळत नाहीये. पण निदान आम्हाला एवढं तरी समाधान मिळालं की निदान 30-35 लोकांचा एक समूह कीर्तनासाठी एकत्र आलाय, म्हणजे करण्यासाठी, ऐकण्यासाठी म्हणण्यापेक्षा सुद्धा करण्यासाठी आलाय. आणि तसाच यावेळेस पण आम्ही एक 10 दिवसाचं कीर्तन शिबिर आयोजित करायचं ठरवलं. आणि ह्यावेळेस आपण बालाजी मंदिरामध्ये हे कीर्तन शिबिर करणार आहोत, सराफ बाजारामध्ये, जे भांडी बाजारामध्ये, जे
0: बालाजी मंदिर खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे.
1: हो, हो.
0: आणि आजचं आपलं भाग्य म्हणावं, त्या बालाजी मंदिराचेच विक्रम बालाजी वाले
1: हो, हो.
0: आज ते इथे आलेले आहेत. विक्रमजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार. नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार
0: विक्रमजी. श्रोत्यांना, आमच्या सगळ्यांनाच बालाजी मंदिर हे नक्कीच माहिती आहे, आणि तुमचं नाव पण बालाजी वाले. या मंदिराचं वैशिष्ट्य काय, किंवा त्या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगाल?
2: ओके, तर सुरुवातीला सर्वांना नमस्कार. आणि खूप छान वाटत आहे की नाशिक मधील जी जुनी परंपरा आहे आणि संस्कृती आहे ही आपण लोकांपर्यंत रेडिओ मार्फत पोहोचवत आहोत. आणि ही खरंच काळाची गरज आहे, कारण आपण जर बघतोय ज्या झपाट्याने इंटरनेट आणि व्हर्च्युअल गोष्टी वाढत आहेत, तर त्या झपाट्याने आपल्याला देखील एक चॅलेंज आहे की आपण आपली संस्कृती आणि आपला वारसा हा नवीन पिढीपर्यंत पोहोचवावा. तर ज्या वेळेला ताई आल्या की आम्हाला असं असं शिबिर घ्यायचं आहे, तर आम्ही अगदी आनंदाने तयार झालो. कारण की बालाजी मंदिर जर तुम्ही इतिहास बघितला किंवा आपण बघितलं, तर आता माझी 13वी पिढी आहे. आणि माझ्या आठवणी, तर माझे जे पणजोबा आहेत नानासाहेब बालाजीवाले, तर नानासाहेब बालाजीवाल्यांचा फार मोठा खारीचा वाटा आहे की नाशिकमधील संस्कृती आणि इथलं जे पण वैभव आहे ते सुरुवात करणे, आणि ती मोठ्या एका विशिष्ट लेवल पर्यंत पोहोचवणे, ह्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आमच्या पुढच्या पिढ्या देखील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
1: हे फार विशेष आहे
2: की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आहोत, तरी देखील मंदिर आणि मंदिराभोवती किंवा मंदिरामधल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या लोक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, आणि याचा एका मोठ्या प्रमाणात आपण ठेवा जणू काही आहे तो आपण व्यवस्थित याचं रोपण करून चांगल्या पद्धतीने वाढवावा. तर कीर्तन जर म्हटलं, हा विषय अतिशय, म्हणजे मंदिर म्हटलं तर कीर्तन प्रवचन हे आलंच. आणि नाशिकमधील जर पाहिलं तर खूप अनेक वर्षांपासून बालाजी मंदिरात कीर्तन सेवा आणि प्रवचन सेवा ही चालू आहे. पण गेल्या काही वर्षांपासून काही कारणं म्हणा तुम्ही की आपली जी कीर्तन ऐकणारी जी श्रोता आहे, तर तो नाशिकच्या बालाजी मंदिर परिसरातून, सराफ बाजार म्हणा, आजूबाजूच्या परिसरातून नवीन नवीन क्षेत्रांमध्ये किंवा नवीन जागेत स्थलांतर झाला. आणि शहर वाढल्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या समस्या उद्भवल्या, त्याच्यामुळे कीर्तनाला नियमितपणे येणं हे श्रोत्यांना शक्य नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. नवरात्रामध्ये आम्ही 15 दिवसासाठी कीर्तन ठेवतो, तरी सुद्धा जे म्हणजे जी हे आहे एक्सपेक्टेशन आहे तेवढे लोक येत नाहीत, तेवढे श्रोते येत नाहीत. पण मग त्यासाठी म्हणून जेव्हा कविताताई आल्या की आम्हाला हा एक वर्कशॉप घ्यायचा आहे, तर आम्ही अगदी आनंदाने तयार झालो की निदान ह्या निमित्ताने का होईना पण आपण कीर्तन यासाठी आपण जोडले जाऊ. आणि इथून पुढे कदाचित एक नवीन हे आपलं सुरू होऊ शकतं मंदिरात. सो असा हा पूर्ण प्रवास आहे सर.
0: कविताजी, या शिबिराचं जे पोस्टर आहे ते मी बघितलं, त्याच्यामध्ये नुसतं कीर्तन शिबिर असं नाहीये, ते कीर्तन वेदांत शिबिर म्हणजे नेमकं काय?
1: खरं म्हणजे काय होतं, कीर्तन करताना बऱ्याचदा आपल्याला काही सिद्धांत काही प्रमाण द्यावे लागतात, आणि याच्यासाठी उपनिषदासारखा दुसरा मार्ग नाही. कारण आपलं भारतीय तत्वज्ञान पूर्णतः सगळं उपनिषदामधूनच पुढे आलेलं आहे आणि तेच येणं गरजेचं आहे. तर आम्ही असा विचार केला, म्हणजे बुवांनी पण सुचवलं त्या फळेबुवांनी की होत असेल तर आपण उपनिषद पण ह्याच्यामध्ये घेऊ, समाविष्ट करू. कारण जेवढं कीर्तनासाठी म्हणजे संत साहित्याची गरज आहे, तेवढंच तत्वज्ञानाचा विचार जर आपल्याला पुढे पोहोचवायचा असेल तर त्याला उपनिषदांशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग आम्ही उपनिषद पण त्याच्यामध्ये एक तासभर आपण त्याच्याविषयी पण वेसीकर गुरुजी शिकवणार आहेत, आणि म्हणून त्याचं नाव आम्ही कीर्तन वेदांत शिबिर असं दिलंय.
0: वा, किती छान. आणि हे केव्हा आहे?
1: हे खरं म्हणजे 11 जुलै पासून सुरू होणार आहे आणि 20 जुलै पर्यंत असा 10 दिवसाचा तो कालावधी असणार आहे. सकाळी आपल्याला 7:30 ते 10 अशी आपण वेळ घेतलेली आहे शिबिरासाठी. एक तासभर आधी आफळे बुवा कीर्तनाविषयी सांगणार आहेत, नंतर एक तासभर आपल्या उपनिषदांविषयी वेसीकर गुरुजी बोलणार आहेत, आणि नंतर अर्धा तास हा आम्ही सदस्यांना प्रश्नोत्तरासाठी ठेवलेला आहे.
0: कविताजी, कुठलंही शिबिर किंवा आता त्याच्यासाठी बरीचशी तयारी पण करावी लागते, तर आपण मंदिरात बालाजी संस्थानमध्ये पण ते ठेवणार आहोत. मुळात सगळ्यांच्याच मनात प्रश्न येतो तो खर्चाचा, याला काही फी आहे का?
1: आम्ही जे आयोजित करतोय ते आम्ही ना नफा ना तोटा तत्वावरती, म्हणजे मी त्याच्यामध्ये समाविष्ट ठेवलेलं आहे. परंतु जे काही सदस्य देतील आपल्या इच्छेनुसार त्यातला काही भाग आम्ही दोन्ही गुरुजींना गुरुदक्षिणा म्हणून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. अन्यथा ह्याच्यामध्ये आम्ही काहीच तसे म्हणजे वेगळी फी म्हणून अशी ठेवलेली नाही. जी काही गुरुदक्षिणा जमा होईल ती दोन्ही गुरूंना देण्याचा विचार केलेला आहे. कारण त्या 2 तासात जे सगळ्यांना मिळणार आहे ते मला असं वाटतं गुरुदक्षिणा ह्या शब्दाच्याही पलीकडचं मिळणार आहे. त्याच्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही त्याच्यामध्ये फक्त एक सेवा म्हणून काम करायचा विचार केलेला आहे, आणि सदस्यांनी जे काही देणार आहेत ते आपण त्याच्यामध्ये दोन्ही गुरुजींना देणार आहोत.
0: विक्रमजी, आपल्या मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे, मला 2 प्रश्न आहेत. एक तर आपल्या याचं आहे ना व्यंकटेश बालाजी संस्थान असं नाव आहे, मंदिर आणि संस्थान हा काही फरक आहे का?
2: संस्थान म्हटलं तर नक्कीच थोडा कुठेतरी कायदा तिथं येतो, तर आमचा ट्रस्ट आहे आणि त्यामुळे हे नाव संस्थान आहे. हे मंदिरच आणि मंदिराच्या उत्थानासाठी मंदिराच्या प्रगतीसाठी जे काही कायद्यांनी जी रचना केलेली आहे ती संस्थान या नावाने आहे, म्हणून ते नाव आपण संस्थान असं त्याचं नावच आहे, श्री व्यंकटेश बालाजी संस्थान.
0: आणि दुसरा माझ्या डोक्यात आलेला प्रश्न असा की जनरली कीर्तनं जी असतात ती संध्याकाळी किंवा रात्री असतात आणि हा कार्यक्रम आहे सकाळी 7:30 ते 10 दरम्यान.
2: बरोबर.
0: आपल्या मंदिरातले संस्थानांचे सुद्धा एक कार्यक्रम ठरलेले असतात, सकाळी पूजा आरती हे पण असतं.
2: बरोबर.
0: हा सकाळी होणारा कार्यक्रम तुमच्या नित्य नैमित्तिकेच्यात काही अडचण आणेल का?
2: नाही, अगदी खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की आमच्या रोजचे जे आहर्निक आहेत ती व्यवस्थित चालू राहतील, ह्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं व्यत्यय येणार नाही. आणि सकाळी घेण्याचं कारण हेच आहे की प्रत्येक जण आजकाल नोकरी व्यवसायामध्ये व्यस्त आहे आणि अशा प्रकारच्या वर्कशॉपसाठी संध्याकाळची वेळ देणं हा सगळ्यांसाठी मोठा चॅलेंज आहे. मग त्यासाठी तोडगा म्हणून सकाळची जी वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला ट्रॅफिक पण कमी असतं, त्याच्यामुळे लोकांना येण्यासाठी ते सोपं पडेल आणि पार्किंगची पण समस्या नाही आहे सकाळच्या वेळेमध्ये, त्याच्यामुळे सकाळची वेळ आम्ही निवडलेली आहे. आणि एकीकडे आमची पूजा अर्चा ही सुरू राहते, फक्त मध्ये ज्या वेळेला आरती असणार आहे त्यावेळेला उलट चांगलं होणार की हे जे श्रोते आहेत त्यांना सगळ्यांना रोज आरतीचा लाभ मिळेल 10 दिवस, तर असं ह्याच्यात व्यत्ययाचा विषयच येत नाही.
0: विक्रमजी, दैवत जी आपली आहेत ना त्याच्यामध्ये हा व्यंकटेश बालाजी, मला थोडस आपलं पंढरपूरचा विठोबा आठवला, कानडा व विठ्ठलू आहे, कर्नाटकातला आहे, आणि बालाजी हा देव सुद्धा इकडचा.
2: आता त्याच्यासाठी थोडस आपल्याला इतिहासात जावं लागेल. तर आमचे जे मूळ पुरुष आहेत, गणपतीबुवा खरं तर शिवनेरी गडावरती नोकरीस होते, आणि पणसंबे म्हणून गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये, तिथे हे नोकरीला होते.
1: माझे
2: जे पहिले मूळ पुरुष गणपतीबुवा, आणि अतिशय देवभक्त माणूस, आणि म्हणजे त्या काळची लोकही तशी होती, आणि त्यांना अतिशय देव वेडे होते ते. आणि एक दिवस ते घरच्यांना सांगून निघाले की मी चाललो यात्रेला, आणि ते सगळं उत्तर दक्षिण असं करत करत दक्षिणेला गेले, आणि दक्षिणेला गेल्यावर तर त्यांनी असं ठरवलं की नाही, आता मला काही झालं तरी देवाचं दर्शनच घ्यायचं आणि देवाला म्हणजे घेऊनच यायचं असं त्यांनी ठरवलं. मग त्यांना दृष्टांत झाला की ताम्रपर्णी नदी जी आहे तिरुपतीजवळ, पुष्करणी तीर्थ आहे तिथे, तर ते देवानी त्यांना असं सांगितलं त्या दृष्टांतामध्ये. ह्याचं आमचं पुस्तक आहे इतिहासात, यात ह्या सगळ्या नोंदी
1: केलेल्या.
2: अरे वा, हे किती छान. त्यांनी त्याला सांगितलं की ताम्रपर्णी नदी आणि पुष्करणी तीर्थ येईपर्यंत तू चालत राहा आणि तिथे मी तुला दर्शन देईन.
1: अरे वा, किती छान.
2: आणि तिथे ही जी आताची जी मूर्ती आहे ती त्यांना म्हणजे ते अर्घ्य देत होते आणि त्याच्यातून नदीतून ती प्राप्त झाली त्यांना.
1: पण मग त्यांनी दर्शन नाशिकमध्ये असूनही माहित नव्हता,
2: मग त्यांनी दर्शन घेतलं आणि ती मूर्ती गेली परत. मग ते म्हणे नाही असं नाही चालणार, हे माझं दर्शन झालं पण मला तुझा जो प्रसाद आहे हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर मी तुला इथून घेतल्याशिवाय जाणार नाही. मग ते परत तिथे उभे राहिले 7-8 दिवस तिथे पाण्यात उभे राहिले आणि त्याच्यानंतर ही मूर्ती प्राप्त झाली त्यांना.
1: म्हणजे अशी ही खरोखरीच स्वयंभू म्हणावी तशी तशी आलेली.
2: आणि तेव्हा त्यांचं वय 60 पुढचं होतं आणि मग नंतर ते म्हणले की आता हा कारभार कोण चालवणार, मला तर आपलं नाही येत काहीच, काय करू. मग त्यावेळेला त्यांना त्यांच्या नंतर तिमया महाराज म्हणून जे आहेत ते पुत्र प्राप्ती झाली आणि तिमया महाराजांनी मग हा सगळा जो काही संस्थान आहे ते पूर्ण वाढवलं. आणि तिमया महाराज तिमया बुवा म्हणून नाशकामध्ये अतिशय व्यक्तिमत्व होत, कारण की याची अजून एक तुम्हाला इतिहास सांगतो की ज्या वेळेला आपला काळारामाचा जीर्णोद्धार झाला, नवीन हे झालं, त्यावेळेला जी काळाराम म्हणजे रामाची जी मूर्ती आहे ती तिथे जायला होत नव्हती, हलत नव्हती जड असल्यामुळे, तर त्यांना कोणीतरी निरोप दिला की तुम्ही गणपतीबुवांना बोलवा, म्हणून गणपतीबुवा हे तुमचं कार्य सोपं करतील. मग त्यावेळेला गणपतीबुवा गेले आणि गणपतीबुवांनी रामरायांना त्यांच्या भाषेत सांगितलं,
1: प्रश्नच
2: चला आता रामराया भक्तांनी तुमच्यासाठी नवीन हे तयार केली आहे, तिथे तुम्हाला स्थापन व्हायचं आहे, तर चला आता. म्हणून असं करून त्यांची काठी होती ती अशी रोखली त्यांना की चला आता असं, आणि त्याच्यानंतर हे येतील तर. आणि ते मूर्ती आणली,
1: किती सुंदर मला ऐकताना. पण
2: आणि तेव्हापासून दोन गोष्टी घडल्या, तर तुम्ही जर काळारामच्या तिथे बघितलं तर लक्ष्मणाच्या बाजूला एक काठी आहे, त्याला चांदीचं वर्ख आहे आणि त्याच्यात जपाची माळ आहे, ती तिमया बुवांची आहे, ती तिथे ठेवलेली
1: आहे.
2: आणि तेव्हापासून जो रामाचा रथ येतो एकादशीला चैत्रामध्ये, तर तो रामाचा रथ आणि गरुडाचा रथ, तर रामाचा रथ नदी ओलांडत नाही पण गरुडाचा रथ बालाजीची आरती आणि तिमया महाराजांना दर्शन घेण्यासाठी म्हणून इकडे येतो. आणि सराफ बाजार आपल्या मंदिराच्या खाली आला की आमच्या तर्फे मानाची आरती होते आणि रथाची जी धुरा आहे ती आपण बालाजी मंदिराच्या पायऱ्यांना लावतो. तिमया महाराजांचं हे
1: भाग्यवान आहात म्हणजे सगळे तुम्ही,
2: असं हे आमचं जे पूर्वज आहेत
1: ते, फार सुंदर.
2: आणि त्याचा आता आम्ही आमच्या पद्धतीने संवर्धन करतो.
0: कविताजी, ह्या अशा तऱ्हेच बालाजी संस्थान आणि तिथे आपण हे कीर्तन वेदांत शिबिर घेतोय.
1: हो ना.
0: मला वाटतं आमच्या श्रोत्यांना ही पर्वणीच आहे.
1: पर्वणीच आहे आणि त्यानिमित्ताने आवाहन पण आहे की जितके जास्तीत जास्त लोक येतील, सदस्य येतील, तर तितकं आपल्याला अजून म्हणजे हे चालवता येईल वसा पुढे. किंवा आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक विषय आला होता की जितकी श्रोत्यांची कमतरता आहे आता तितकीच कीर्तनकारांची पण कमतरता आहे.
2: आणि याच्यात एक ऍड करीन मी की मुख्य म्हणजे आमचा हेतू आहे की नवीन पिढीने ह्यात सामील व्हावं, कारण ही आता काळाची
1: गरज आहे.
2: की आपल्याकडचं जे काय सांस्कृतिक वैभव आहे ते नवीन पिढीने आत्मसात करावं आणि त्याकरता हा प्रयत्न आहे.
1: पण खरोखरच एकूण बघताना की आताची पिढी याच्याकडे नाही वळत आहे समोर. म्हणजे नक्की त्याच्यामध्ये काय अडचण आहे ते एक आपण म्हणू शकतो.
2: आपण म्हणू वळत नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपण याला एक संधी म्हणून बघू.
1: हाँ.
2: की हे आपण किती आणि कशा पद्धतीने नवीन
1: याच्यापर्यंत
2: पोहोचू शकतो. कदाचित असं होऊ शकतं त्यांना अशी संधी नाही आहेत म्हणून ते येत नाहीत.
1: असंही असू शकेल.
2: पण ह्यामुळे आपण त्यांना ती संधी देऊ करूया. म्हणजे
0: कविताजी काही वेळेला काय वाटतं माहितीये का, आजच्या असं बोलायला नको खरं तर, पण कीर्तनकारांची कीर्तन जी आपण ऐकतो एक ज्याला धंदेवाईक स्वरूप म्हणता येईल असं जे झालंय, तर त्यासाठी सुद्धा एक जो काही आध्यात्मिक भाग आहे मग तिकडे लोकांचं दुर्लक्ष होतं असा पण
1: एक भाग आहे. कारण मुळातच कीर्तन ही सेवा आपण म्हणतो की सेवा म्हणून केली पाहिजे. पण आता समजा जर एखाद्या मुलाचं म्हणजे काय म्हणू आपण त्याच्यावरती संसारच त्याच्यावरती चालत असेल, पोटापाण्यासाठी जर तो कीर्तन करत असेल तर त्याला शेवटी
0: कविताची. पण मी तुम्हाला सांगू का,
1: हा
0: ज्याला खरोखर येतं
1: हो
0: ज्याचा अभ्यास आहे त्याला तो देव सुद्धा कमी नाही पडू देत.
1: अजिबात नाही. आणि पूर्णतः सहकार्य असतं.
0: आणि मला वाटतं ज्या पद्धतीने आपण आता हा प्रोग्राम करता आहात आणि ज्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्यावाचस्पती हभप श्री चारुदत्त आफळे
1: हे
0: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, ते आणि हरिदास यशवंत की ज्यांचा वेदांगाचा अभ्यास आहे आणि जे ज्ञान सैनिक संघाचे प्रणेते आहेत, अशा अतिशय उच्च कोटीच्या यांच्याकडनं शिकायला मिळणं हे सुद्धा मला वाटतं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्या याच्यामध्ये सगळ्यांना जर ही संधी मिळते तर मला वाटतं या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आपण सगळ्यांना सांगू. आणि मला असं वाटतं कविताजी वेळ मला सांगतीये पण हा विषय असा आहे की हा लगेच संपणारा नाही
1: आहे.
0: आपल्याला या विषयावरती भरपूर गप्पा मारायच्या आहेत.
1: नक्कीच.
0: त्याच्यामुळे आपण पुन्हा परत पुढच्या मंगळवारी याच विषयावरती आणि नवीन कोणीतरी घेऊन आपण या विषयावरती चर्चा करूया.
1: नक्की नक्की.
0: विक्रमजी तुम्ही आलात आणि इतका सुंदर या बालाजी मंदिराचा बालाजी संस्थानचा इतिहास तुम्ही सांगितलात आज. धन्य.
1: खरंच खरंच छान वाटलं ऐकून मला.
0: तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद. धन्यवाद
0: माझ्याकडनं आणि कविताजींकडनं. तेव्हा कविताजी आपण थांबूयात आणि श्रोत्यांना सांगूयात की पुन्हा भेटू.
1: धन्यवाद.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 54। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार GN जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत। रसिक हो, आजच्या भावगीतांच्या भागाची सुरुवात करूया पद्मश्री माणिक वर्मा यांनी गायलेल्या, गीतकार राजा बढे यांनी लिहिलेल्या आणि संगीतकार प्रसिद्ध साहित्यिक पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी राग चंद्रकंस या रागामध्ये संगीतबद्ध केलेल्या एका गोड भावगीतानं। हसले मनी चांदणे, जपून टाक पा उल साजणी, नादतील पैन झणे। एखादं गाणं किती गोड असावं आणि नुसतंच गोड नाही तर किती भाग्यवान असावं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे हे भावगीत। कारण या गाण्याला लाभला आहे माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्वरसाज। राजा निळकंठ बढे यांचं गीत आणि पुलंचं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच जो मराठी भावसंगीत शारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतोय बघा। स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं हे गीत आणि पुलंनी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिक त्यांच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय की रसिकांना जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता अनुभवता यावी। आणि तीही किती नाजूक, तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील। अशी ही नाजूक अभिसारिका आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी किती आतुर झाली आहे बघा। ही जीवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टा मस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून अतिशय समर्थपणे व्यक्त केला आहे। या कवितेला संगीतकार पुलंनी राग चंद्रकंस या रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून हे गाणं असं काही सहज साकारलं आहे की आजही त्या स्वर चांदण्याच्या बरसातीत रसिक चिंब न्हाऊन निघतात। या गीतातल्या शेवटच्या अंतर्यात कवी म्हणतो, किती किती ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे ग श्यामसुंदराची। कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी ही कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते की त्या कृष्णाची श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेम भावनेत ती रूपांतरित होते। ऐकूया हे सुंदर भावगीत।

प्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी, पटकथाकार, वक्ते, संगीतकार, संवादिनी वादक, तबलापटू, अभिनेते अशी अनेक बिरुद मिरवणारे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आपले भाई पु ल देशपांडे उत्तम गायक पण होते बरं का मंडळी. यानंतरचं भावगीत आहे पु ल देशपांडे यांनी गायलेलं. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांनी ऑगस्ट 1932 मध्ये लिहिलेली ही भावरचना संगीतबद्ध केली आहे गोविंद नारायण जोशी म्हणजेच संगीतकार जी एन जोशी यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. त्यांच्या गीतांमध्ये एक प्रकारची हळूवार कोमल भावना, निसर्गाची जाणीव आणि सूक्ष्म अंतर्मनातल्या भावनांचे चपखल शब्दांकन दिसते. बाई या पावसानं हे त्यांचं एक विशेष उल्लेखनीय गीत मानलं जातं, कारण त्यात नुसते पावसाचं वर्णन नसून त्या पलीकडे जाऊन मानवी भावभावनांची गुंफण त्यांनी या भावगीतात केली आहे. संगीतकार जी एन जोशी यांचा मराठी भावगीत विकासात फार मोठा वाटा आहे. ते मराठीतील भावगीतांचे आद्य संगीतकार आणि गायक म्हणून मानले जातात. ते HMV कंपनीचे संगीत संचालक आणि निर्माता देखील होते. पु ल देशपांडे यांचा आवाज अत्यंत भावस्पर्शी आहे. या गाण्यात त्यांचे शब्दोच्चार, गाण्याच्या लयेशी त्यांची एकरूपता आणि भावनिक संयम श्रोत्यांना गाण्यात पूर्णपणे गुंतवून ठेवतो. पाऊस येतो कधी रिमझिम, कधी मुसळधार, कधी वादळ वाऱ्यासह, तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो. पावसाचे रंग कितीतरी वेगवेगळे असतात. असा हा पाऊस प्रत्येकाच्या मनात दडलेला, कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा, सृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या, प्रत्येकाला वेड लावणाऱ्या या पावसाला शब्दांच्या घट्ट मुठीत कुणी पकडलं असेल तर ते कवीनं. आपल्या सुंदर शब्दांमध्ये पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस फक्त हा कवीच करू शकतो. म्हणूनच विविध मराठी कवितांमध्ये आणि गाण्यांमध्ये या पावसाची विविध रूपं उलगडत गेलेली दिसतात. कवींना जसा तो दिसला, भावला, त्यांनी अनुभवला, तसा तो त्यांनी शब्दबद्ध केला, असा हा पाऊस. ऐकूया शब्दात सौंदर्यपूर्ण हळवेपणा असलेली, भावपूर्ण गायनाने नटलेली, सौम्यपणे ओलावलेली ही भावगीत रचना.

यानंतर ऐकूया संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं एक सुंदर भावगीत. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. मंडळी, 15 जुलै 1937 रोजी जन्मलेले लावणी चित्रपट गीते यामध्ये माहिर असलेले संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी खूप छान भावगीतं देखील स्वरबद्ध केली आहेत. त्यापैकीच आहे हे भावगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले. हे भावगीत अप्रत्यक्ष संवादातील प्रेम आणि विरह यांचं सूक्ष्म दर्शन घडवतंय. शब्दातून विशिष्ट प्रसंग न सांगता मनात भावना दाटून आलेल्या कोमल लहरींचे प्रतीकात्मक भावात्मक विघटन साकारते. या गाण्यात अंतर्मनात जमा झालेली भावना रंगलेली आहे, पण ती बाहेर व्यक्त न झाल्यामुळे सदैव आतच बंद राहिली आहे. बोलायचं असूनही न बोलता नुसतंच पाहत राहिल्यामुळे मनातले मनातच राहिले, हृदयात दाटलेले हृदयातच राहिले. अतिशय हळुवार प्रेमाचे मनोरंग मनातल्या मनात राहिल्याने तिची झालेली कुचंबणा मानसिक संयमित आक्रोश शब्दबद्ध झाला आहे या भावगीतात. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक कोमल तरलता आहे. त्यांच्या गायन शैलीतून या काव्याचा निरागसपणा जाणवतो. ऐकूया एक अतिशय शांत विरह संयमित शब्दात आणि संयत स्वरात मांडलेली मनाची व्याकुळता. संगीत विश्वनाथ मोरे, गीत मंगेश पाडगावकर, आवाज सुमन कल्याण.

आता ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि गीतकार नाग ह देशपांडे यांनी लिहिलेलं एक सुरेख समुपदेशक भावगीत. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील रहिवासी असलेले गीतकार नागोराम घनश्याम तथा नाग देशपांडे हे पेशाने वकील होते. दोन प्रेमी युगुलांच्या संसारातील किरकोळ कौटुंबिक भांडणं, मतभेद, वाद इत्यादींमुळे त्या प्रेमिकांनी एकमेकांच्या साथीने मांडलेला संसार मोडू नये अशा समुपदेशक आशयाचं हे भावस्पर्शी भावगीत त्यांनी लिहिलं. या गीतातून त्यांनी प्रेमी जीवांमधील वाद भांडण कवितेच्या रूपात मांडलं आहे. हे भांडण तरी किती गोड लुटुपुटीचं, क्षणात रुसणं क्षणात हसणं, भातुकली खेळताना बालपणीच्या दिवसांची आठवण करून देणारं. थोडं तू आण थोडं मी आणतो, दोघांनी मिळून डाव मांडायचा, चिमणीच्या दातानं खाऊ खायचा, निरागस निर्मळ आनंदाच्या खेळाचा डाव मांडायचा. आणि मग दोघांच्या कष्टाने उभा केलेला हा संसार क्षुल्लक अहंकार स्वार्थ आणि श्रेष्ठत्वाच्या विकाराला बळी पडून का मोडायचा. कवी पुढे त्या दोघांच्या भूमिकेत जाऊन लिहितात ते दोघे एकमेकांना याबाबत काय म्हणतात ते. आणले तू तुझे सर्व मी आणले, सर्व काही मनासार खे मांडले, तूच सारे तुझे दूर ओढू नको, डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको. लुटुपुटीचं भांडण खरंखुरं रूप घेतं तेव्हा एकमेकांपासून दूर होण्याचं दुःख, वियोगाचं विरहाचं दुःख शब्दाशब्दातून ठिपकत राहतं. ही भळभळणारी जखम दिवसागणिक वाढत जाते आणि मग ती कधीही बरी होणार नाही याची हळूहळू जाणीव व्हायला लागते, पण तेव्हा फार उशीर झाला असतो. राम फाटक या प्रतिभावंत संगीतकाराला देखील या सहज सोप्या सरळ पण अर्थवाही आशयघन शब्दांची भुरळ पडली. कवी नाग देशपांडे यांनी मांडलेला शब्दांचा डाव मंत्रमुग्ध करणाऱ्या सप्तसुरांनी रंगवला तो संगीतकार राम फाटक यांनी. आपल्या कवितेत ज्या पद्धतीने कवी नाग देशपांडे व्यक्त झाले आहेत त्या सर्व भावभावनांसहित बाबूजींच्या गळ्यातून अवतरलेलं हे भावगीत मनाचा ठाव घेतं. आपण त्या भावगीताबरोबर कधी समरस होऊन जातो ते कळत देखील नाही. राम फाटक यांनी राग पहाडी या रागात हे गीत बांधून बाबूजींच्या आवाजात स्वरानंदाचा एक सुरेल डाव मांडला आहे.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया एक सुंदर भावगीत. आपल्या मनात काही भावना अशा असतात ज्या बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या पलीकडे असतात. असाच एक अनुभव मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केला आहे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. हे भावगीत अनुभवाच्या शब्दांबाहेर जाणाऱ्या अनुभूतींचे वर्णन करतो. काही भावना शब्दात मावत नाहीत. काही स्पर्श, काही नजरा, काही क्षण असे असतात की त्यांना प्रकट करायला शब्द अपुरे पडतात. त्यावेळी मनात न सांगता उमजलेली एखादी गोष्ट अगदी खोलवर खोल मनात रुजते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ह्या एका ओळीत जणू संपूर्ण एक प्रेमकथा सामावलेली आहे. पहिल्यांदा तिला पाहिलं आणि घडू नये ते घडून गेलं. नजरेतून जणू संवाद झाला. कुणी काहीच बोललं नव्हतं, पण सगळं कळलं होतं. त्या क्षणात आयुष्य बदललं. जीवन गाण्याला नवा अर्थ मिळाला. सूर ताल वेगळा वाटू लागला. माझं मन जे गात होतं त्यालाच स्वतःचा अर्थ सापडला. आणि आजही आठवते ती पुनवेची रात्र. जणू चंद्र उगवलाच नव्हता, तो तर तिच्या डोळ्यात उतरला होता. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे सगळं न सांगितलं तरी समजलं, शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडलं. शब्दात अडकून राहता न येणाऱ्या त्या अनाहूत अंतर्मनाच्या भावना, पहिल्यांदाच आपुलकीनं कळणारी ओळख, न करताही घडणारी जादू, यांची अनुभूती गीतात व्यक्त होते. हे गीत आपल्याला शब्दांच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्या भावनांच्या जगात घेऊन जातो. या कवितेत पहिली भेट, तिचा खोल परिणाम आणि त्या नजरेतून निर्माण होणारे गूढ असे प्रेम यांची एक अनुभूती आहे, जिथं शब्द अपुरे वाटतात. काही गोष्टी बोलून सांगता येत नाहीत, त्या समजतात फक्त मनाला. जे अनुभव शब्दांमध्ये बसत नाहीत ते हृदयातून उमजतात. काही न बोलता देखील एकमेकांच्या भावना समजल्या जातात. तुला पहिल्यांदा पाहिलं आणि काही असं घडलं जे कधी होईल असं वाटलंच नव्हतं. त्या अनुभवामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला. सगळं काही वेगळं वाटू लागलं. भावना इतक्या खोल आणि खास होत्या की त्या बोलून सांगताच आल्या नाहीत. त्या जवळकीच्या प्रेमातून जीवनाचा खरा अर्थ, त्याचं सौंदर्य जाणवलं. हे गाणं प्रेम, ओळख, भावना आणि त्या न सांगता उमजणाऱ्या अनुभवाचं आहे. संगीतकार पु ल देशपांडे यांनी या कवितेला राग काफी या रागातील सुरावटीच्या संगीतात गुंफलं. त्यांनी कमीत कमी वाद्यमेळ वापरून गाण्याच्या सौंदर्याला गंध दिला, शांत आणि विचारप्रवृत्त करणारा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातून कवितेतील ही भावना आपल्या अंतःकरणाशी भिडते. पंडितजींच्या धीरगंभीर पण भावमय गायकीतून ही कविता अधिक गहिरी होते. ही केवळ कविता नाही, तर ते आहे पहिल्या स्पर्शाचं, नजरेतून उमटलेल्या जिव्हाळ्याचं आणि अशा अनुभवाचं रूप जे शब्दावाचून उमगतं, मनाला भावतं. म्हणूनच ही कविता, हे गाणं आपल्या कायम लक्षात राहतं.

यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांचीच एक रचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी. तुला ते आठवेल का सारे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या स्मृतींनी मनात उठलेली हलकीशी तरंगलेली लाट आहे. सौंदर्य, स्पर्श, गंध, संवाद आणि एकांत या सर्व भावना यामध्ये अस्सलतेने मिसळलेल्या आहेत. या गाण्याची ताकद ही त्याच्या संयमित भावनांमध्ये, संवादी शैलीत आणि सूक्ष्म पण प्रभावी रूपकात दडलेली आहे. हे गाणं आजही त्या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व करतं ज्यांनी शब्दात मांडू न शकलेलं प्रेम अनुभवलंय. आज ती खूप हळवी झालीय. कवी म्हणतो, दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवं झालं आहे. जुईच्या फुलाच्या पाकळ्या दिसायला मोगऱ्यासारख्या असल्या तरी त्याहून एकदम पातळ असतात. त्यांच्यावर पहाटेचं दव पडलं की त्या अगदी दुःखी भासतात, हळवेल्याशा वाटतात. तिच्या मनाचं हळवेपण पाडगावकर दव टिपल्यासारखं टिपतात अगदी अलगत. केतकीचा वास आणि वाऱ्याचा स्पर्श, निसर्गातील हे घटक प्रिय व्यक्तीच्या सान्निध्याच्या आठवणींना जागवतात. एकत्र घालवले गेलेले क्षण, झऱ्याचा आवाज, फुलांचा परिमळ, झाडांची सावली ही आता केवळ आठवणीतच राहिली आहेत. चिंचेच्या गाभुळ्यासारख्या त्या आठवणी, कधी आंबट तर कधी गोड. आठवतोय ना तुला त्याचा स्वाद. मंगेश पाडगावकर यांच्या काव्यशैलीची खासियत म्हणजे अल्प शब्दात गहन भावना पोहोचवण्याची त्यांची शैली, जी या गीतात स्पष्ट जाणवते. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी या भावगीताला खूप मनमोहक चाल लावली आहे आणि गाण्याच्या सुरुवातीची ती सतार गाण्याचा प्रसन्न प्रारंभ करते. सुमन कल्याणपूर यांचा स्वर सौम्य, नितळ आणि अत्यंत भावगर्भ आहे. शेवटच्या अंतर्यातील उगीच लाजते, उगीच हसते या ओळींना त्यांनी जी मृदू स्वरछटा दिली आहे ती श्रोत्याच्या अंतर्मनाला भिडते आणि यातली अल्पशब्दातली लाज, हळवेपण सगळं त्या स्वरातून कळतं अगदी शब्दांशिवाय.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं भावगीत आहे संगीतकार पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, पद्मभूषण कविवर्य मंगेश पाळगावकर यांनी लिहिलेलं आणि पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं एक अतिशय सुंदर भावगीत. एका सकारात्मक विचाराचं लेणं घेऊन जीवन जगणाऱ्या एका मानवाचं आहे हे सुंदर भावगीत. कविवर्य मंगेश पाळगावकर यांची एक प्रसिद्ध कविता आहे, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. माणसानं कसं जगायचं, सकारात्मक का नकारात्मक, हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे एक गाणं आहे, दुःख असो किंवा आनंद, हे सर्व अनुभव घेऊन आयुष्य पुढे पुढे नेत राहावं. उजेड असो किंवा अंधार, वाट नेहमी पुढचीच असावी. आयुष्य ही एक गाण्याची लय आहे, ज्यात आनंद दुःख प्रकाश अंधार वाट दिसणे अदृश्य राहणे हे सर्व मिसळून आयुष्य सुरात वाहत असावं. आयुष्यातील सकारात्मकतेचा प्रसार करणारं हे भावगीत संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग भूप देसकार या रागामध्ये स्वरबद्ध केलं असून गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हृदयस्पर्शी आवाज, भावनेची ताकद आणि सुरांचा प्रवाह हे गाण्याच्या प्रत्येक ओळीला जीवन देतात.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार जी एन जोशी, पु ल देशपांडे, विश्वनाथ मोरे आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

एफएम बैंड 91.6 सह रेडियो मंगल ध्वनि अपने कटाहार रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनी 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मंगल

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.